कोण होती ही मंडळी, कशी होती मंडळी? त्या पाऊल वाटेवरनं आपण चालण्याचा प्रयत्न करू शकतो का? हा प्रयत्न आपण आज संवादात साधणार आहोत. त्यांच्या इतकी आज त्यांच्यासारखं भेटण्याचं एक तळमळ. म्हणजे पुढचं गीत आपण निवडलंय लता मंगेशकर यांच्या स्वरातील, भेटी लागी जीवा लागली से असं, तुकोबांची अवस्था, आणि मग त्यासाठी दिलेल्या वेगवेगळ्या उपमा. त्या सगळ्या उपमा आपल्याला खूप आतपर्यंत पोहोचतात. ऐकूया.

भेटी लागी जीवा लागली से असे। ती आज ती कळवळ इतकी कधी लागेल, कधी कधी शक्य आहे ते असं वाटतं आपल्याला, आणि त्याचं प्रमाण काय हे फक्त त्यांनाच लागलं आहे, आपल्याला कसं आपली बरोबरी होईल वगैरे असं आपण लगेच म्हणतो। दुसऱ्या संतांचं आपण तिथेच उदाहरण घेतलं जे आपल्याला नेहमी माहिती आहे, नेहमी आपण त्या संदर्भात बोलतो की ती त्याच्या भेटीची आस इतकी लागते की जळीस्थळी काष्टीपाषाणी तोच दिसतो। मग विठ्ठलाची जर का आस असेल आणि तिथे दुसरं काही दिसत असेल तरी त्याच्यामध्ये विठ्ठल दिसणं हेच उलट। समर्थांची रचना इथे लागोपाठ येते बघा। समर्थांना प्रभू श्रीरामांचा ध्यास होता, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी फक्त प्रभू श्रीरामांचा भास व्हायचा, आणि मग ज्या वेळेला ते पंढरपूरला गेले विठुरायला त्यांनी पाहिलं तिथे सुद्धा त्याच्यात त्यांना प्रभू श्रीराम दिसले, आणि मग प्रश्न पडला की अरेच्छा तू इथे का उभा आहेस, आणि मग सीतामाई कुठं आहे, आणि मग तुझं कोदंड कुठे गेलं, मग बाकीच्या गोष्टी कुठे गेल्या, हे सगळं ते विचारतात। त्यावेळेला कळतं की अरेच्छा ही आस केवढी, म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला तेच दिसणं जे आपल्याला हवं आहे। इथे कार्य उभा श्रीरामा,

हे मानसिक अवस्थाच नेमकी कशी असेल ना, इथे आपण थबकून जातो, चकित होऊन जातो. आपल्याला ह्याची पार्श्वभूमी माहिती नसेल तर मग अभंगाचा आपल्याला अर्थच लागणार नाही. मग त्याच्या आपण स्वरामध्ये संगीतामध्ये आपण तालात बरोबर जाऊ, फक्त प्रवाहाबरोबर जाऊ. पण त्याचा अर्थ कळला, त्याची पार्श्वभूमी कळली की आपल्याला प्रभू श्रीराम दिसत आहेत आणि ते पंढरीत दिसत आहेत, तर मग वेगवेगळे प्रश्न समर्थांच्या मनात उभे राहिले असतील. हे सगळं वाटत असतानाही आपल्याला का नाही बरं येत, असं एक साधारणतः ती तुलना होतच असते, प्रत्येकाचीच होत असते. तो काळ वेगळा होता हे एक साधं सोपं उत्तर झालं, जी आपण आपली सुटका करून घेतो. मुळात कालचं, परवाचं, तेरवाचं, आधीचं कुठलंच ओझं मनावर न घेणं, आत्ताच्या क्षणाला मला इथे समोर प्रभू श्रीराम दिसायला हवेत इतकीच फक्त आस असणं त्यावेळेला हे शक्य आहे. काल माझा अमुक कोणीतरी अपमान केला, परवा मला कोणीतरी अमुक बोललं, हे ज्यावेळेला आपण ओझं घेत राहतो त्यावेळेला या बाकी सगळ्या गोष्टी त्या क्षणाला येणारच नाहीत. मग दिसेल अरे नाही नाही इथे विठुराय आहेत, इथे कुठे श्रीराम, ते वेगळ्या ठिकाणी. इतकं भान त्यावेळेला असेल, भान हरवणं, ती आस असणं, या वेगवेगळ्याच गोष्टी. ते अगदी म्हणजे इथे गंगेसारखं निर्मळ मन असणं, हे पण पुन्हा तुकोबांचे शब्द येतात, जैसी गंगा वाहे तैसी माझे मन, लगेच.

आपण श्रोत्यांना पोच देऊया. अनुया देवळे, क्रांती बनसोडे, भगवान बनसोडे, सुनीता निमकर, अविनाश दिवेकर, बहेंद्रभाई आगाशीवन, निशा लोहार, मधुकर शेंडे, जगन्नाथ केदारे, दीनानाथ पेडणेकर, वसुमती ठोसर आणि नरसिंह सकट यांचा फोनद्वारे संपर्क झाला. सुहास कुलकर्णी, मनीषा व दिनकर शिखरे, सुभाष चव्हाण, मधुसूदन जोशी, विक्रम व विद्या आठवले, रत्नाकर बालेकर, लक्ष्मण अत्रे, शिरीष बेलसरे, डॉक्टर संजय सिंग राजपूत, राजश्री कुलकर्णी, रामदास तांबे, सुरेश भावकर, राजाराम कोर, सुधीर दत्त मुणगेकर, श्रीपाद जोशी, विनय जोग, वृंदा जाधव, जयेंद्र शाह, विठ्ठल मसलेकर, प्रकाश जोशी, जागृती आणि सुनील म्हात्रे, पंकज मोहोळ, चैतन्य अत्रे, जयश्री आणि नित्यानंद पाटील, प्रसाद नाडकर्णी, मंगेश जोशी, जुई सुजाता व प्रकाश कुलकर्णी, शैलेश दाते, जपानून विद्याधर कुलकर्णी, अनिल गावडे, किशोर पेडणेकर, के जे कामत सर, प्रिया फाटक, विजय देवरे, आशा सोनावणे, स्मिता व विवेक नेवाळकर, पौर्णिमा कर्वे, आनंद कानडे, प्रमोद राऊत, चंद्रशेखर मुळेकर, सद्गुरुवाडी खंबाला, यशवंत अडमुठे, कांचन रानडे, प्रदीप कुमार कोटलवार, जयंत बर्वे, दीपा पालकर.

जयश्री श्याम उमराणी प्रशांत मराठे रवींद्र वामन साने निनाद होनराव अर्जुन परब गौतम बिंगारडे मेघना आणि मधुसूदन आठवले स्वाती कुलकर्णी कलावती आणि विनोद वैती मीनाक्षी राजे दिलीप वाणी प्रज्ञा मानकामे सुजाता जोशी शिवाजी दळवी अजय काणे सुनीता काणे राजेश एरंडे श्रीनिवास इंगणे गोपाळ मेढेकर खनिका आणि रुपाली भगत कल्पना राजवारे रोहिणी व पंकज तरे मंगेश घरत सुवर्ण चौगले व नागेश चौगले मुरलीधर रौंदळ सुमेधा परांजपे प्रमोद कारखाने श्रीकांत गोखले सुप्रिया सुगवेकर सुहास सरवटे अनिरुद्ध अभ्यंकर रवींद्र जोशी मिलिंद शेटे अनघा जोशी मेघना आगाशे किरण शिंपी अनंत काळे शकुंतला आणि संतोष महाजन गायत्री वैशंपायन सुनीता काणे इतक्यांची नोंद करू शकलो आहे. अजून भरभरून आहेत प्रतिसाद. मनापासून धन्यवाद. पुढच्या अभंगाकडे आपण वळतोय, सांगता त्याच्यानंतर.

आज अजून 56 मिनटं झालेत श्रोते. जनाबाईंचा अभंग निवडलाय संगतीसाठी. स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र बुवा अभिषेकी. संत भार पंढरीत.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: एक नजर हवामान वृत्तावरती. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये नोंदलं गेलेलं तापमान. कुलाबा इथं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. सांताक्रूज इथं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 86% नोंदली गेली. येत्या 24 तासांसाठीचा अंदाज 33 अंश कमाल 27 अंश किमान तापमान असण्याची शक्यता वर्तवली. पावसाची हजेरी असू शकेल. ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी असू शकेल. हे होतं हवामान वृत्त. आता सुरुवात करतो आपण.
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मन मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
2: म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे.
1: सुस्वागतम श्रोतेओ, सुस्वागतम. आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz मनापासून स्वागत. आज

व फंडेमध्ये नेमकं काय, आपण असताना नाट्यसंगीताची मैफिल 6 ते 7 असणार ही अटकळ अगदी बरोबर. सुरुवात आपण करतोय पुण्यप्रभावच्या नांदीने आणि मग त्यानंतर आपला विषय त्याच्यासोबतही येणारी नाट्यपदं कुठली असतील हे सर्व सांगणार. आज रेनबो फंडेमध्ये तुमच्यासोबत इलाय प्रसाद ठोसर.

0: सर्व मंडळींच्याकडून सारस्वतचा एक जो वेगळा उच्चार येतो त्याच्यावरती ते स्वतः ते अतिशय स्वर एन्जॉय करतात असं वाटतं, आणि मग त्यामुळे आपल्याला सुद्धा ऐकताना खूप मजा येते, नाही का? 6:12 होऊन गेले श्रोते, आज नेमकं काय असणार नाट्यसंगीताच्या मैफिलीमध्ये? नाट्यपदं कुठली असणार? एखाद्या विशिष्ट नाटकाचं रसग्रहण असणार का काय? तर त्याची उत्तरं आधी पटकन देऊन टाकूया. गेल्या वेळेला गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण भेटलो होतो 19 तारखेला, आणि त्यावेळेला माहेरवाशिण म्हणून आपण स्त्री स्वरातील नाट्यपदांचा समावेश केलेला. सगळ्या स्त्री स्वरांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला नव्हता, अनेकांनी त्यातली नावं कळवली होती त्याच वेळेला कार्यक्रमात, आणि त्याचं आपण नोंद करून घेतलेली होती की या या स्वरातील नाट्यपदं ऐकायला आवडतील, मग त्यातली काही नावं आपण आज समाविष्ट करणार आहोत. आणि मुख्य विषय म्हणायचा झाला तर थोडंसं आपण कोडं म्हणूया, त्यांच्या ओळी फक्त वाचून दाखवतो, मग कदाचित आपल्याला लक्षात येईल की हा कोणाचा कार्यक्रम असू शकेल. 6:15 बरोबर आपण व्यावसायिक विराम घेऊ, आणि मग त्याच्यानंतर पुढच्या नाट्यपदाला सुरुवात होईल. आता ओळी वाचून दाखवतो असं म्हटलं म्हणजे काय असणार? काहीतरी विशेष असणार. गजाननाला वंदन करूनी, सरस्वतीचे स्तवन करूनी, मंगल शिवपद मनी स्मरूनी, सद्भावाने मोदित मनाने, अष्टांगाची करुण उंजळ वाहतोई दुर्वांचे जुडे. अभिमानाला नकोच जपणे, स्वार्थासाठी नकोच जगणे, विनम्र होऊन घालव मनुजा, जीवन हे हरघडी वाहतोई दुर्वांची जुडी. व्यर्थपणाची व्यर्थ धन्यता, व्यर्थपणाला व्यर्थ मान्यता, व्यर्थपणाला व्यर्थ सजविते, व्यर्थ व्यर्थ हरघडी. किंवा अगदी नाटकामध्ये आलेलं, बालपणीचे दिवस सुखाचे आठवतो घडीघडी, ते आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जोडी. आठवणींचे सखे सोबती, आठवणींना अजून झोंबती, काही सज्जन कोणी दुर्जन, तरुण कोणी कोणी वृद्धपण, या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी, वाहतो ही दुर्वांची जोडी. ज्यांना माहिती नसेल त्यांना आपण आवर्जून सांगू, नवीन पिढीला ते सांगणं आत्ता अत्यंत गरजेचं. बाळकोल्हटकर, बाळकृष्ण हरी कोल्हटकर, 25 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस, 25 सप्टेंबर 1926 सातारा इथं जन्मले. आणि मग किती वर्ष कसं कसं काय काय केलं तो पट आपण आज उलगडणार आहोत आपल्या संवादामधून. आत्ता वेळ व्यावसायिक विरामाची.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

सुरुवात म्हणायची झाली तर 25 सप्टेंबर 1926 सातारा इथं जन्म झाला. बाळकृष्ण हरी कोल्हटकर हे पूर्ण नाव. रंगभूमीवर आदरानं घेतलं जाणारं नाव बाळासाहेब बाळ कोल्हटकर. अगदी लहानपणी घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे शिक्षण तेवढं खूप झालं नाही, पण त्यावेळची सातवी. त्यामुळे मग पोटापाण्यासाठी त्यांनी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासनीस म्हणून काम केलं काही काळ. पण ज्याच्या मनात शब्दांची जादू, नाटकांचं विश्व, गडकरींचा हात आशीर्वाद किंवा प्रभाव, जर का ते दडलेलं असेल त्याला रेल्वेचं रूळ किती रोखून धरणार. 15व्या वर्षापासून खरं तर लेखणीने सुरुवात केलेली जोहार नावाचं नाटक 15व्या वर्षीच लिहिलेलं. तिकीट चेकरची नोकरी करणारा हा तरुण पुढे जाऊन मराठी रसिकांच्या मनाची नस अचूक ओळखणारा एक महान नाटककार बनला. आणि नुसते नाटककार नाही, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि अनेक मंडळींचं करिअर घडवणारे असे बाळ कोल्हटकर 3 दशकांच्या प्रवासामध्ये 30 पेक्षा जास्त नाटकं लिहिली आणि प्रत्येक नाटकाचे शेकडो नव्हे हजारो प्रयोग झाले. वेगवेगळी ठळक वैशिष्ट्य आहेत त्यांची, म्हणजे केवळ 1-9 अक्षरीच असतात असं इतक्यापुरतंच ते मर्यादित नाही आहे. त्यातलं प्रत्येक वाक्य जणू सुभाषित आहे की काय, ते ऐकून घोळवून मनात पुन्हा त्याचा अर्थ आणि ते ज्या गतीनं यायचं, ज्या पद्धतीनं यायचं, या सगळ्याच गोष्टी खूप अनोख्या होत्या. आपण त्यांच्याबद्दल बोलणार. त्यांच्या नाटकातील त्यांनी लिहिलेली पदं ही पण आपण समाविष्ट करणार, जसं आपण आत्ता उठी उठी गोपाळा केलं. उठी उठी गोपाळा आणि ऋणानुबंधाच्या ही दोन्ही पदं त्यांचीच आहेत. तू जपून टाक पाऊलं जरा किंवा आई तुझी आठवण येते ही सुद्धा त्यांचीच आहेत. वाहतोई दुर्वांची जोडीमधली 2 नाट्यपदं आहेत, त्यातलं 1 आज आपण नक्कीच लावू कारण 1 धनत्रयोदशीचं आहे आणि 1 निघाले आज तिकडच्या घरी आहे. त्यातलं निघाले आज तिकडच्या घरी आपण इथेच लावू. व्यावसायिक विराम ज्या ज्या वेळेला येतील त्याच्यानंतरची जी पदं असतील ती मगाशी आपण उल्लेख केलेला की गेल्या वेळच्या गौरी विसर्जनाच्या वेळेला जे स्त्रीस्वर राहिलेले होते त्यांचाही समावेश आपण लगेच करू. मग त्यामध्ये आज इंदिराबाई खाडीलकर, आशालता वाबगावकर, कान्होपात्रा किणीकर यांच्या स्वरातील पदं असणार आहेत. आत्ता पुढचं पद आपण निवडलं आहे ते तू जपून टाक पाऊलं जरा.

अस्वर इंदिराबाई खाडिलकर यांचा नाटक नृत्यघटिक गोबदेवली यांची रचना आणि पुढची रचना आपण निवडलेली कान्होबात्रे केणेकर यांची एकच प्याला नाटकातील कशी या तेजूपदाला.

गजाननाला वंदन करू नये किंवा बालपणीचे दिवसच सुखाचे किंवा त्या सगळ्या रचना आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलेलं ते सगळं वाहतोही दुर्वांची जोडी या नाटकातले. त्याच्या आधीच्या आणि त्याच्यानंतरच्या नाटकांमधूनसुद्धा त्याच पद्धतीनं त्यांच्याकडून संवाद रचले जायचे. देणाऱ्याचे हात हजार, ते पापही देती पुण्यही देती, तुला हवे ते तू स्वीकार, देणाऱ्याचे हात हजार. मुळात प्रेक्षकांना आपलंसं वाटेल असं कथानक त्यांच्या नाटकात असायचं. बरं, या शब्दप्रभूचं कौशल्य इतकं अभिनयातलंसुद्धा, वाहतोही दुर्वांची जोडी या नाटकातील नायक सुभाष हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा किंवा कुसंगतीनं पछाडलेला असं आपण म्हणूया, संगत त्याची वाईट. मूळ प्रवृत्ती कितीही चांगल्या असल्या तरी बाहेरच्या संगतीमुळे त्याची कशी बरी वाईट घडण होते हे त्यातनं प्रभावी मांडलं. खरं तर अशा वेळेला या वृत्तीचा राग येतो, राग यायला हवा, तो खलनायक असायला हवा, पण त्याची सहानुभूती वाटते, किंबहुना तोच नायक आणि तो सहानुभूती घेऊन जातो.

बहीण म्हणजे ताईची भूमिका त्यावेळेला आधी आशा काळेने केलेली, निवेदिता जोशींनी केली. या नाटकातील कारुण्याची जणू मूर्तिमंत महिरप भावाच्या कल्याणासाठी आपल्या सुख सर्वस्वाची आहुती द्यायला तयार असते. अनेक थोरा मोठ्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेला वाहतू ही दुर्वांची जोडी आम्ही बघतो त्यावेळेला आम्हाला जणू चंद्रभागेत स्नान केल्यासारखं वाटतं. सुभाषित वजा संवाद आणि जिवंत काव्याची जोड लाभलेलं मराठी मनावरती राज्य केलेलं नाटक म्हणजे वाहतोई दुर्वांची जोडी. ते शब्द म्हणजे अनेक कलावंतांना आजही ते आव्हान आहे की ते शब्द पेलायचे कसे, फेकायचे कसे, त्याचा अर्थही पोचला हवा, पोचला पाहिजे आणि ते पोचून आवडायलाही पाहिजे. आणि हेच त्यांनी अनेक नाटकांमधून लिहिलं या केलं. उघडले स्वर्गाचे दार असेल, देणाऱ्याचे हात हजार असेल, वेगवेगळ्या नाटकातून त्याची कथावस्तू वेगवेगळी, परंतु आज आपल्याला काहीतरी कानांना तृप्त करणारं ऐकायला मिळणार आहे अशी खात्री नाटकाला जाणाऱ्या प्रेक्षकाला तिकीट काढण्यापूर्वीच असायची. तो विचार आपण घेऊन आलो, त्यातनं काहीतरी उमगलं, आपल्याला तसं बोलता आलं तर, असं एक वाटणारा प्रेक्षक त्यावेळेला नक्कीच होता. वाहतो ही दुर्वांची जोडीमधील माणिक वर्मा यांच्या स्वरातील पद ऐकूया.

वाहतोय ही दुर्वांची जोडी या नाटकातील पद आपण ऐकलं. दोरितांचे तिमिर जावो याच्यातला दिगू तो कोण विसरेल. बाळकुलटकर स्वतःसुद्धा भालचंद्र पेंढारकर आणि त्यांच्या संस्थेचे आभार मानतात. ज्या पद्धतीनं त्यांनी नाटक उभं केलं, ज्या पद्धतीनं नाटक चालवलं, अर्थात त्यांची त्या नाट्यावरची हुकूमत होतीच, पण तो जो दिगू उभा केलेला होता, स्वतः अण्णा पेंढारकर ज्या वेळेला खांद्यावरती कळशी घागर म्हणा घेऊन यायचे, ते येत असताना नुसतं त्यांचं येणं बघून सुद्धा डोळ्यात पाणी यायचं. मग त्याच्यावरती गुजरणारे प्रसंग, त्यातून येणारे पद, आई तुझी आठवण येते लगेच यायलाच हवं, नाही का?

0: आठवण येते.
1: अनेकांना आठवण आली, आईची आठवण येतेच, पण दिगूची आठवण, त्याचं येणं, ते येत असताना ती खरोखर घागर भरलेली असायची, त्यामध्ये पाणी पडत असायचं, ते दिसत असायचं, आणि त्याच वेळेला हा कातर स्वर यायचा, त्यामुळे ते आणखीन हृदयाला भिडायचं ते दृश्य. आजही कदाचित नवीन पिढीला हवं असेल तर ते यूट्यूबवरती बघायला मिळेल की ते नेमकं दृश्य काय होतं, आणि ते प्रत्यक्ष रंगमंचावरती बघणं हा एक वेगळा सोहळा होता. थोडं गंभीरतेकडनं पुन्हा आपण नॉर्मल होऊया, नाही का? बकुळ पंडित यांच्या स्वरातील उगवला चंद्र पुनवेचा तुम्ही खूप दिवस त्याची मागणी करत होतात. आज रात्री पौर्णिमा लागणार आहे आणि त्यानिमित्ताने

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
4: पुढचं पद ऐकण्याआधी आपण पोच देऊया। सुनीता निमकर, निशा लोहार, अनिल नाईक, अनुया देवळे, मीना शेवडे, संजय पुंडे यांचा फोनद्वारे संपर्क झाला। विजय जोशी, सुनीता उत्तुरकर, राजेश शहा, श्रीप्रकाश वाघ, सुहास कुलकर्णी, सरला शिंपी, सचिन शिंपी आणि किरण शिंपी, रवींद्र पाटील, प्रताप जाधव, आभा पाटील, प्राजक्ता देव, दत्तात्रेय आडत, संपदा भाटवडेकर, मनीषा राणे, अविनाश भोजापुरे, नरेंद्र सामंत, मिलिंद राणे, सुरेखा पाटील, सुप्रिया रायकर, विलास बुरुंगले, निशिकांत जोशी, कविता जोशी, संतोष भंडारी, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, सुरेश बावकर, अशोक शिंत्रे, किशोर पेडणेकर, संदीप पराडकर, विजेंद्र घाटोळ, शर्मिला कोवारकर, रोहिणी बापट, चित्रा कर्वे, रवींद्र पाटील, अनिल गावडे, पूनम सोईतकर, अंजली पाटील, नरेंद्र साळगावकर, ईश्वरदास शेट्टी, बंडूकाका जोशी, संध्या गावकर, सुरेश इंदुराव, भूषण दळवी, वासुदेवराव, रवींद्र कुडाळकर, चंद्रशेखर मुळेकर, सुरेश सहस्त्रबुद्धे, दीपा पालकर, डॉक्टर अरविंद दांडेकर, विवेक नेवाळकर, प्रमोद चिंचोळकर, CR स्वामी, मंगेश म्हात्रे, चंद्रकला आणि गजानन पाटील, गीता विचारे, प्रशांत नाईक, संजय कुलकर्णी, अर्चना जोगळेकर, कमलाकर शेळके, इरा आणि अश्विनी भगत, रामदास तांबे, मंदा पेडणेकर, अनिल सावंत, जयंत बर्वे, सविता जोशी, प्रल्हाद महाडदळकर यांच्या प्रतिक्रिया व्हॉट्सअपद्वारे आल्या। मनापासून धन्यवाद। सांगता करणारं गीत अर्थात आपल्या पसंतीचं।

सात वाजताय श्रोतेओ, वेळ सुभाषित गुंजनमची. लेखन आणि निवेदन डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर, सादर करते गुरुनाथ तेरवणकर. सुभाष

नमस्कार श्रोते हो, आज अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी केली जाणारी अनंताची पूजा ही भारतीय परंपरेतील श्रद्धा, संयम, कृतज्ञता आणि जीवनातील स्थैर्य यांचं प्रतीक मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा, असीम, शाश्वत आणि सर्वव्यापी परमात्मा. प्रस्तुत श्लोकात भक्ताची परमेश्वराप्रती असलेली शरणागती, आत्मसमर्पण आणि संसार बंधनातून मुक्त होण्याची उत्कट इच्छा व्यक्त झालेली दिसते. कवी म्हणतो,

अनंताची पूजा करताना भक्त केवळ भौतिक सुखाची मागणी करत नाही, तर जीवनातील संकटांमधून मार्गदर्शन, कुटुंबाचं कल्याण, मनशांती आणि सद्बुद्धी याची प्रार्थना करतो. अनंताच्या पूजेमध्ये अनंत सूत्राला विशेष महत्त्व आहे. 14 गाठी असलेले हे सूत्र 14 भुवनांचं किंवा जीवनातील विविध स्तरांचं प्रतीक मानलं जातं. हे हातात बांधताना भक्त परमेश्वराशी आपले नाते दृढ करण्याचा संकल्प करतो. धर्म, संयम, कर्तव्य आणि श्रद्धा यांची आठवण करून देणारं हे सूत्र आहे. अनंत संसार महासमुद्रे मग्नम समभ्युद्धर वासुदेव या ओळीत भक्त आर्तपणे म्हणतो, हे वासुदेवा, अनंत संसाररूपी महासागरात मी बुडालो आहे, मला त्यातून वर काढ. येथे संसार म्हणजे केवळ दैनंदिन जीवन नव्हे, जन्म मृत्यूचे चक्र, सुखदुःख, आशा निराशा, मोहमाया, इच्छा आकांक्षा, चिंता आणि कर्मबंधन यांचा अखंड प्रवाह म्हणजे संसार. कवीने संसाराची तुलना महासागराशी केली आहे. महासागरात भरकटलेल्या व्यक्तीला स्वतःच्या बळावर किनारा गाठणं कठीण जातं. त्याचप्रमाणे मोह, अहंकार आणि इच्छांच्या लाटांमध्ये अडकलेल्या जीवाला मुक्तीचा मार्ग शोधणं कठीण वाटतं. म्हणून तो परमेश्वराच्या कृपेचा आधार घेतो. समभ्युद्धर या शब्दात केवळ संकटातून बाहेर काढण्याची नव्हे तर पूर्णपणे वर उचलून घेण्याची विनंती आहे. अनंतरूपे विनियोजयस्व याचा अर्थ, हे अनंतरूप परमेश्वरा, मला तुझ्या कार्यात, तुझ्या मार्गात, तुझ्या सेवेत प्रवृत्त कर. भक्ताला केवळ संकटातून सुटका नको आहे, तर जीवनाचा योग्य उपयोग कसा करावा हेही जाणून घ्यायचे आहे. योग्य कर्म, सदाचार, भक्ती आणि ज्ञानाच्या मार्गावर चालण्याची त्याची इच्छा आहे. अनंत पूजा हा केवळ धार्मिक विधी नसून स्वतःकडे पाहण्याची आणि जीवनाला योग्य दिशा देण्याची संधी आहे. अनंत परमात्म्याशी नातं जोडून संसारातील कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावीत, सुखदुःखात मन स्थिर ठेवावं आणि सद्मार्गावर चालावं हा या श्लोकाचा खरा संदेश आहे.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: 7:05 होऊन गेले श्रोते, एकदा पोच देऊया आपण श्रोत्यांना। विलास आंबर्डेकर, चंद्रकांत मयेकर यांचा फोनद्वारे संपर्क झाला तर भरत सुखदरे, संजय माइंडकर, मधुलता व सोनाली चेवलकर, मंगेश गरत, राजेंद्र मणेराम म्हात्रे, विश्वास चांदोरकर, अशोक कलंबरकर, प्रकाश सप्रे, प्रवीण बहाडकर, किरण, महेश मणपे, निलय जोशी, अनंत काळे, केशव धर्माधिकारी, योगेश महाजन, सरोज उदय कुरडूकर, मंगेश म्हात्रे, नम्रता सावंत, प्रदीप अनंतकृष्णन, जयंत बर्वे, हेमंत निगुडकर, चित्रा मांडके, आनंद परब। अनेक मंडळींनी सुभाषित गुंजनम या कार्यक्रमाच्या बद्दलसुद्धा प्रतिक्रिया कळवल्यात। ही मालिका आवडते, मनापासून धन्यवाद। पुढचं गीत आणि मग त्यानंतर 7:10 आपण बातम्या ऐकणार।

0: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालय आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय. आणि सायकलिंगसाठीची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे. यजमानपद पुणे शहराला. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी यासाठी दुष्काळाच्या संहितेचा ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश ताबडतोब काढण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. वाशिम जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर अमरावती इथं चर्चा केली आणि आवश्यक ते निर्देश दिले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 11 सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत. शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: शेतीचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात निश्चितपणे योग्य त्या प्रकारचा निर्णय आता उद्या परवा आम्ही जाहीर करू. विशेषतः आता आपण कर्जमाफी देखील सुरू केलेली आहे, तीही आपण पूर्ण करू. विजेचं बिल देखील आपण माफ केलं, पण त्यासोबत आता शेतकऱ्याला थेट मदतीची गरज आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत करणं असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, काही ठिकाणी अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, अशा सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. आणि बँकांनाही आम्ही सांगू, कुठल्याही बँकेला आम्ही वसुली करू देणार नाही. सगळ्या बँकांकडनं हे सगळं जे काही कर्जाची वसुली आहे त्याची पूर्णपणे स्थगिती आम्ही करू. सरसकट नुकसान आहे, त्यामुळे सरसकटच मदत आम्ही करणार.
0: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात धोंडवीर नगर इथं शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध घातले आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाच्या 26% तुटीची नोंद झाली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर 1 लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची

0: सांगता होत असून देखावे पाहण्यासाठी आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गर्दीचा अलोट सागर रस्त्यावर लोटला आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं विसर्जनही आज होत असून अनेक घरात काल अनंताचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आलं. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरून 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000+ अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मिरवणुकीदरम्यान पुणे शहरात 275 ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय 108 या सेवेमार्फत 19 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील. नागपूरमध्ये 1,702 सार्वजनिक तर 2,04,000 घरगुती गणपतींचं विसर्जन आज होणार आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेनं चौपाट्या तसंच 383 कृत्रिम तलावांच्या ठिकाणी चोख व्यवस्था केली आहे. पालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. 17,000 सीसीटीव्ही कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येईल. नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीसह अन्य मिरवणुकीत लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनाई केली आहे. डीजेला बंदी नसली तरी आवाज मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सेवा हाच जीवनाचा मुख्य उद्देश असावा आणि तो प्रत्येक व्यक्तीच्या अंगी बांधलेला असावा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वडनगर ते वाराणसी प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेकरूंशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधताना मोदी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. जनसेवा से देशसेवा या संकल्पनेला अनुसरून हा प्रवास सुरू आहे. विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा से सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार अव्याहतपणे काम करत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया वस्तू आणि सेवा कर प्रणालीविषयीची माहिती.
1: एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना देशात 17 वर्षांपासून चर्चेत होती. वेगवेगळ्या राज्यातून प्रवास करणाऱ्या एखाद्या उत्पादनाची अंतिम किंमत नेमकी कशी वाढली हे समजणंही अवघड होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक देश एक कर प्रणाली अंतर्गत वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली. याआधी विविध राज्यांनी ज्या कारणासाठी या कर प्रणालीला विरोध केला होता तो मुद्दा म्हणजे राज्यांच्या महसुली नुकसानीची भरपाई. राज्यांना ही महसुली भरपाई देण्यासाठी निश्चित व्यवस्था तयार करण्यात आली आणि जुलै 2017 जीएसटी लागू झाला. यामुळे वेगवेगळ्या राज्यांच्या करांच्या वेगवेगळ्या पद्धतींची गुंतागुंत कमी झाली आणि कर प्रक्रिया अधिक एकसंध झाली. एक देश एक कर धोरणाअंतर्गत जीएसटी प्रणाली लागू होणं देशाच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी पुणे.
0: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या स्तरावर विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना स्थानिक पातळीवर महसूल सेवा जलदगतीनं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालयं आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि नागपूर जिल्ह्यातल्या नागपूर ग्रामीण इथं नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारताला प्रथमच सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला.

0: आहे. या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचं अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातल्या मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये काल भारतानं एथलेटिक्स, वुशू, नेमबाजी आणि रोईंग या क्रीडा प्रकारांमध्ये 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. मनू TS, पोवम्मा MR, विशाल TK आणि विथ्या रामराज यांच्या रिले संघानं रौप्य पदक तर सीमा कुमारीनं 10,000 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावलं. रोशिबीना देवीनं वुशूमध्ये महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रौप्य पदक जिंकलं तर रोईंगमध्ये सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक तर नेमबाजीत अनंतजीत सिंग नारुका आणि परिनाश धनीवाल यांनी मिश्र सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक आपल्या नावे केलं. भारतानं आतापर्यंत स्पर्धेत 1 सुवर्ण, 7 रौप्य, 9 कांस्य पदकांसह 17 पदकं जिंकली आहेत. हवामान. राज्यात काल कोकणात काही ठिकाणी जोरदार तर विदर्भ, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज सांगता. भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालयं आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णय. आणि सायकलिंगसाठीची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे. यजमानपद पुणे शहराला. आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
4: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
3: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर दिखास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
4: रेनबो फन डे.
5: सुप्रभात रसिको. सुप्रभात. आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती आज तुमच्या सोबतीला आहे प्रसाद ठोसर.

नेहमीच आपल्याला हे गीत ऐकल्यानंतर आपोआप चेहऱ्यावरती हसू येतं. काहींना कळत नकळत चित्रपट आठवत असेल, काहींना अशोक सराफ यांचा स्वर आणि त्यामुळे त्यांचा चेहरा येत असेल. आज हे गीत निवडण्याचं किंवा आत्ता इथे योजण्याचं कारण दोन. अनेक मंडळींना जे दिनविशेष सकाळी पाठवतात त्यांना माहितीच असणार, आज जागतिक फार्मासिस्ट दिन आहे. औषधाच्यासाठी शोधत होतो कुठलं गीत त्याला योग्य असू शकतं. आणि दुसरं एक कारण म्हणजे आज शन्नांचा स्मृती दिन आहे. शन्ना नवरे, कळत नकळत किंवा असंख्य मराठी चित्रपट तू तिथे मी पासून वेगवेगळे, म्हणजे त्याच्यामध्ये ललितलेखांपासून कथासंग्रहांपासून नाटकांपासून कादंबरी ते चित्रपट, इतकं विपुल लेखन केलेले आणि सगळ्यांना परिचित नाव शन्ना, शन्ना नवरे त्यांचा आज स्मृती दिन आणि त्यांनी लिहिलेल्या चित्रपटातील गीत, अशी दोन कारणं हे गीत निवडण्यामागे होती. जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणजे यावेळची 2026ची त्यांची घोषणा किंवा थीम आहे, एम्पॉवरिंग फार्मासिस्ट फॉर हेल्दियर फ्युचर, आरोग्यदायी भविष्यासाठी फार्मासिस्टचं सक्षमीकरण. या थीमचा मुख्य उद्देश औषधतज्ज्ञांना आवश्यक कौशल्य, योग्य प्रतिष्ठा, आरोग्य व्यवस्थेचं भक्कम पाठबळ मिळवून देणं हा आहे, जेणेकरून

0: करून ते आजारांचा प्रतिबंध करण्यात आणि शाश्वत आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यात अधिक प्रभावीप्रमाणे योगदान देऊ शकतील. आज आणखीन एक जागतिक दिवससुद्धा साजरा केला जातो, जागतिक फुफ्फुस दिन. आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील आणि जीवनदायक अवयव म्हणजे आपली फुफ्फुसं, आणि फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जगभरात गांभीर्याने जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि श्वसनाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी 25 सप्टेंबर जागतिक फुफ्फुस दिन पाळला जातो. आणखीन आपण बोलूच, आपल्या पसंतीची गीतंसुद्धा ऐकू. आत्ता वेळ व्यावसायिक विरामाची आणि त्याच्यानंतर एका प्रायोजित गीताची.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
3: फिल्म सिटी मुंबई सादर करीत आहे कवी श्रीधर रचित महागणपती स्तोत्र. संगीतबद्ध केलंय प्रफुल्ल स्वप्निल यांनी. तेव्हा भक्तीचा आनंद द्विगुणित करूया रोहित राऊतच्या स्वरात.

0: पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या माय गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
1: अपन चंदनच्या बाबतीत बोलत होतो, मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांचे सुखदुःख आणि संवेदनशीलता त्यांनी आपल्या कथांमध्ये अत्यंत जिवंतपणे टिपली। तब्बल 27 कथासंग्रह प्रकाशित झाले। शहाणी सकाळ आणि कवडसे याच्यासारखी पुस्तकं वाचकप्रिय झाली। वृत्तपत्रांमधून गाजलेलं सदर स्तंभलेखन शन्नाडे तेही घराघरामधून आवडीनं वाचलं जायचं आणि कथा कादंबऱ्यांच्या प्रमाणे मगाशी आपण म्हटलं तसं मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी याच्यामध्ये आपल्या अष्टपैलू लेखनाने त्यांनी समृद्ध केले। 31 नाटकं लिहिली ज्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवर बेतलेलं गुंतता हृदय हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरलं। धुक्यात हरवली वाट, सूर राहू दे, मन पाखरू पाखरू याच्यासारख्या त्यांच्या नाटकांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं। त्या काळामध्ये ते अगदी तरुणपणाच्या काळातले एकांकिका लिहिणारे शन्नासुद्धा अनेकांना परिचित, मग त्यांची जनावर नावाची एकांकिका अनेकांना आठवत असेल, आवडत असेल। कळत नकळत घरकुल, कैवारी यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी अत्यंत प्रभावी संवाद आणि पटकथा लेखन केलं। त्यांच्या साहित्यिक सेवेचा गौरव म्हणून 2003 डोंबिवली नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद, गदिमा पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं।

श्रोतेहो, आज अनंत चतुर्दशी, महाविसर्जन सोहळा, महाविसर्जन मिरवणूक. वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये मिरवणुका निघणार, लाखो भाविक रस्त्यावर उतरणार, उत्साह ओसंडून वाहणार. पण या अथांग उत्साहात, आनंदाच्या सोहळ्यात, आपण खरं तर सूचना बातम्यांमध्ये सुद्धा ऐकल्या, पण या सोहळ्यात एक गोष्ट आपल्याकडनं आपण करू शकतो, ते म्हणजे आपली सुरक्षा. अत्यंत गर्दीच्या किंवा संवेदनशील ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपली पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस, होमगार्ड, पालिका प्रशासन अहोरात्र रस्त्यावर असणार आहेत, उभे असणार आहेत आपल्यासाठी. आपल्या कुटुंबासोबत हा उत्सव साजरा न करता ते आपली सुरक्षा सांभाळण्यासाठी आहेत. आपण पण आपल्या परीनं त्यांना सहकार्य करूया.

0: संकल्प किंवा मोरया
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: कामगार सभा.
4: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
3: अपघातांबाबत योजना आणि कायदे
4: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची

0: नागपुते यांनी घेतलेली मुलाखत.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: कामगार सभा.
2: तिसऱ्या टप्प्यातील आपण पोच देऊया. निशिकांत जोशी, कविता जोशी, शंकर जाटे, संजय लटके, बाळासाहेब कुंभार यांचा फोनद्वारे संपर्क झाला. गायत्री वैशंपायन, दीपा पालकर, प्रांजल गुर्जर, प्रदीप गुर्जर, विनायक महाजन सानप, विनायक महाराज सानप, माधव मराठे, सरोज लेले, श्रद्धा नानल, श्रीपाद जोशी, वीणा नाडकर्णी, महेंद्र चव्हाण, दिलीप पाटील, सुनंदा लखपती, सुजाता जोशी, प्रणव शिंदे, बाळशीराम आणि योगिता जाधव, चंद्रशेखर मुळेकर, मंगेश घरत, सुधीर कांदळगावकर, राजेंद्र येखे, विद्या गिजरे, प्रकाश कुलकर्णी, यशवंत अडमोठे, जयेश भास्कर ननावरे, त्याच्यानंतर प्रणव शिंदे आणि वर्षा उदय, चिरंतन राऊत, नीलम खोत यांच्याकडनं सुद्धा प्रतिक्रिया आल्या. मनापासून धन्यवाद. 7:45 झाले श्रोते. वेळ अज्ञात मुंबईची, अज्ञात मुंबई भाग 136 वर.

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूया भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: 1857 साली सैन्यात उठाव झाला, त्यानंतर महाराणी व्हिक्टोरियानं भारताचा कारभार आपल्या हाती घेतला. तिनं भारतीयांना आवडतील अशी आश्वासनं आपल्या जाहीरनाम्यात दिली. राणीच्या सुरू झालेल्या अंमलाच्या स्मरणार्थ म्युझियम आणि गार्डनच्या स्थापनेचा ठराव प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत मंजूर झाला. म्युझियम आणि बागेच्या उभारणीसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी 55 सदस्यांची म्युझियम अँड गार्डन कमिटी नेमण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या समितीचे अध्यक्ष म्हणून नाना शंकर शेठ यांची निवड झाली. वाडिया, कामा, जिजी भॉय इत्यादींसारख्या पारशी, गुजराती, भाटिया व्यापारी आणि काही ब्रिटिशांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.
2: प्रस्तावित म्युझियम आणि गार्डनचे सचिव म्हणून डॉक्टर जॉर्ज बर्डवूड आणि सहसचिव म्हणून डॉक्टर भाऊदाजी लाड यांची नेमणूक करण्यात आली. हे दोघेही वैद्यकीय पेशातले, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र इत्यादींमधले जाणकार असल्यामुळे त्यांच्या नेमणुकीचा ठराव एकमुखाने मंजूर होणं साहजिकच होतं. या दोघांवर संग्रहालयाच्या इमारतीसाठी लागणारी वर्गणी जमा करण्याची महत्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली. या सभेत भाऊदाजी लाड, बोमनजी होरमसजी, मंगलदास नथुभाई, दादाभाई नवरोजी, वर्जीवनदास माधवदास, ई हेकॉक, विनायकराव जगन्नाथजी, मिर्जाली मोहम्मद खान, कल्याणदास मोहनदास, डॉक्टर विल्सन, करसेटजी जमशेटजी आणि नारायण दीनानाथजी इत्यादी मान्यवरांनी आपल्या भाषणातून राणी व्हिक्टोरिया प्रति एकनिष्ठा प्रकट केली. मुंबईत होऊ घातलेल्या संग्रहालयाचं महत्व विशद करून सांगितलं. राणीच्या राज्यात व्यापार उदीम, शिक्षण, शांतता, समाज सुधारणा इत्यादी गोष्टींना प्राधान्य मिळून सगळ्यांचं भलं होईल अशी आशा सगळ्याच वक्त्यांनी व्यक्त केली.
1: भाऊदाजी लाड यांचं भाषण सुरू झालं. युरोपातल्या संग्रहालयाचे संदर्भ देऊन उपस्थितांना आवाहन करताना भाऊंनी इटलीचं उदाहरण दिलं. भाऊ म्हणाले, इटलीतील व्हेनिस शहर कला विज्ञानाचं माहेरघर म्हणून जगभरात ओळखलं जातं. इटलीतील भव्य राजवाडे, बागा, चर्च इत्यादी सौंदर्य कलादृष्टी आणि भव्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. लोक ते सौंदर्य पाहण्यासाठी मुद्दाम इटलीला जात असतात, ते पाहून स्फूर्ती घेतात.

0: त्यातून आपल्या देशात जाऊन वास्तुशिल्पांचे नवनवीन प्रयोग करतात. त्यातूनच विविध कलांचा उगम आणि उत्कर्ष होतो. वेनिस सारख्या शहरात झालेल्या भव्य बांधकामामागची प्रेरणा तिथल्या राजसत्तेची असली तरी त्यासाठी लागणारे प्रचंड द्रव्य तिथल्या व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी दिले होते. अशी जगप्रसिद्ध बांधकामं करताना तिथल्या प्रतिष्ठितांनी आपल्या तिजोऱ्या मोकळ्या सोडल्या होत्या. एवढं बोलून भाऊ दोन क्षण स्तब्ध झाले. समोर बसलेल्या श्रोतृवृंदावर त्यांनी नजर फिरवली आणि ते पुढे म्हणाले, मुंबईचे नागरिक वेनिसच्या नागरिकांपेक्षा श्रीमंत आहेत. आपल्या पूर्वजांनी भारतभर पसरलेल्या सुंदर गुंफा खोदल्या, पाण्याच्या टाक्या बांधल्या, मंदिरं धर्मशाळा उभारल्या, कलापूर्ण विहिरी बांधल्या, अन्नछत्र सुरू केली. तिथल्या काही शिलालेखांवरून दिसून आलंय की ते कुणा राजा महाराजांचं नव्हे तर खाजगी व्यक्तीचं काम होतं. एखाद्या देखण्या मंदिराचे खांब एखाद्या नगरशेठने बांधले तर सभा मंडप दुसऱ्याने आणि धर्मशाळा आणखी एखाद्याने. दानशूरतेची अशी अनेक उदाहरणं आपल्या इथे सापडतात. आपणही त्यातून प्रेरणा घेऊन प्रस्तुत म्युझियम आणि गार्डनसाठी आपणही आपल्या थैल्या मोकळ्या सोडाव्यात असं आवाहन भाऊंनी केलं आणि भाऊ थांबले.
1: बोमनजी होर्मसजी यांनी या स्मारकाला व्हिक्टोरिया म्युझियम अँड गार्डन्स हे नाव ठेवण्यात यावं असा ठराव मांडला. तोही एकमताने मंजूर झाला. खजिनदार म्हणून ओरिएंटल बँक कॉर्पोरेशनची नेमणूक करण्यात आली. हे संग्रहालय मुंबई शहरात जरी होणार असलं तरी मुंबई प्रांतातल्या इतर शहरांनाही या संग्रहालयामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करण्याचा ठराव मांडण्यात आला.
0: या एकूण ठरावांमधला सर्वात महत्वाचा ठराव म्युझियम आणि बागेच्या एकत्रित उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचा होता. इंग्लंडची राणी आणि भारताची भावी सम्राज्ञी म्हणून घेणाऱ्या राणीच्या इतमामाला शोभेल अशी मध्यवर्ती जागा मुंबई शहरात सरकारने मिळवून द्यावी. ती जागा मुंबईत राहणाऱ्या आणि मुंबई भेटीवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांना व्यापाऱ्यांना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी असावी अशीही अपेक्षा या ठरावात व्यक्त करण्यात आली होती.
1: सभेची सांगता झाल्यावर संग्रहालयाच्या इमारतीसाठी उदार हस्ते वर्गणी देण्याचं आवाहन करण्यात आलं. तत्पूर्वी प्रस्तुत संग्रहालय नेटिवांमार्फत राणीप्रती आपली एकनिष्ठा आणि कृतज्ञता प्रकट करण्यासाठी उभारण्यात यायचं होतं. त्यामुळे त्यात देशी लोकांचा मोठा सहभाग असावा अशी स्पष्ट सूचना रेव्हरिंड डॉक्टर विल्सन यांनी त्यांच्या भाषणात केली होती. त्या सूचनेनुसार नगद 30,000 रुपयांची वर्गणी जमा झाली. यात मोठा वाटा होता नाना शंकर शेठ, फ्रामजी नसरवांजी, धनजी भॉय नसरवांजी कामा आणि करसेटजी कामा यांचा. या चौघांनीही प्रत्येकी 5,000 रुपये संग्रहालयाच्या इमारतीसाठी दिले. इतर लोकांनी 4,000 ते 1 रुपयापर्यंत वर्गणी दिली. वर्गणी देणाऱ्या 390 दात्यांमध्ये 25 युरोपियन सोडले तर उर्वरित सर्व नेटिव्ह होते. डॉक्टर विल्सन यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेला नेटिव्ह उतरले होते.
0: जागा हा म्युझियम आणि बागेच्या स्थापनेतला कळीचा मुद्दा होता. सरकारने फोर्टच्या एस्प्लनेड मैदानावर जागा मिळवून द्यावी अशी समितीची अपेक्षा होती. म्युझियम गार्डन स्थापनेमागे अभ्यास संशोधन हा प्रमुख हेतू होता. त्यासाठी एल्फिन्स्टन कॉलेज, बॉम्बे युनिव्हर्सिटी, जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री आणि प्रस्तावित म्युझियम गार्डन या ज्ञानार्जनाच्या संस्था एकाच ठिकाणी असायला हव्यात असा समितीचा आग्रह होता. परंतु त्यासाठी लागणारी विस्तीर्ण जागा फोर्टमध्ये उपलब्ध नव्हती. एल्फिन्स्टन कॉलेज, युनिव्हर्सिटी, जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थांना देखील तोवर स्वतंत्र जागा देण्यात आलेली नव्हती. अखेर तो मुद्दा सरकारवर सोडून समितीने वर्गणी जमा करण्याकडे लक्ष केंद्रित केलं.
1: सभेच्या तारखेपासून पुढच्या 3 महिन्यांमध्ये वर्गणीची रक्कम 1,16,000 रुपयांपर्यंत पोहोचली. मुंबई सरकारने आपला वाटा म्हणून रोख 1,00,000 रुपये समितीच्या सुपूर्द केले. त्याशिवाय समितीच्या मागणीनुसार म्युझियम गार्डनसाठी भायखळ्याच्या माउंट इस्टेटमधली जागाही उपलब्ध करून देऊ केली.
2: श्रोतहो, आत्ताच आपण ऐकला भाऊ दाजीलाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा चौथा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह।
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: अज्ञात मुंबई आणि सुभाषित गुंजनम या मालिका आवडतात अशा प्रतिक्रिया आल्यात। मोरेश्वर धायमोडकर, सरोज उदय कुरडूकर, विलास जोशी, प्रदीप अनंतकृष्णन, विजेंद्र घाटोळ, प्रमोद राऊत आणि दीपा पालकर यांच्याकडनं मनापासून धन्यवाद। आता सकाळी 10 वाजता आपल्यासोबत FM गोल्डवरती RJ माधुरी असेल, तर 2 वाजता मराठी कार्यक्रमांमध्ये RJ ओम असतील आपल्यासोबत FM रेनबोवरती, अवश्य ऐका। आणि आपण आता सांगत इकडे वळतोय, 7:56 होऊन गेले श्रोते, सांगत आपण करतोय नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीताने अर्थात आरतीने वेदशास्त्र माझे।

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगर पर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 मध्ये होणाऱ्या UCI रोड चॅम्पियनशिप स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षानंतर पहिलं पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसी ते गुजरातमधील वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाला उजाळा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग असलेली ही सेवायात्रा 17 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले असून ते मोटरसायकलवरून विविध राज्यातील शहरं, जिल्हे, तालुके आणि गावांमधून प्रवास करत आहेत. लोकांशी संवाद साधून समाजसेवा आणि सार्वजनिक सहभागाचे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी ते वडनगरपर्यंतच्या सेवायात्रेतील सहभागी तरुणांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. त्यांचे अनुभव, लोकांशी झालेला संवाद, अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अशा देशव्यापी यात्रा तरुण पिढीला देशाची विविधता समजून घेण्यास मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेच्या 8व्या आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आरोग्य मंथन 2026 आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य हमी आणि डिजिटल आरोग्याच्या प्रमुख पैलूंवर आधारित विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचं आज विसर्जन होत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरील 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 CCTV कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मुंबईत महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात आले असून 17,000 CCTV कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येणार आहे. भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव CB जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेसोबतच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जॉर्ज यांनी न्यूयॉर्कमध्ये दुसऱ्या G7 विकास बैठकीत सर्वोदय तत्वांवर आधारित भारताच्या मानव केंद्रित आणि सर्वसमावेशक विकास मार्गांवर भर दिला. विकासाच्या हक्कावरील घोषणेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेत आयोजित उच्चस्तरीय सत्रात जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. सर्वसमावेशक विकास, जागतिक सहकार्य आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणांप्रती भारताच्या प्रतिज्ञेचं त्यांनी समर्थन केलं. तसंच विकासाच्या हक्कावरील कराराचा त्वरित स्वीकार करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. देशात खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आयात होणाऱ्या कच्च्या खाद्यतेलावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क 10% 0% तर सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील सीमाशुल्क 10% 5% करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत 30 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा असलेल्या अर्थव्यवस्थेच्या भूमिकेतून जगाशी व्यापार आणि आर्थिक भागीदारीसाठी वाटाघाटी करत आहे. विविध क्षेत्रात भारताची वेगवान वाटचाल सुरू आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं 13व्या PAFI वार्षिक फोरममध्ये सांगितलं. भारत आज जगाशी 4 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून वाटाघाटी करत आहे तर क्रयशक्तीच्या आधारावर ही अर्थव्यवस्था सुमारे 20 लाख कोटी डॉलरची आहे. त्यामुळे ती जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरते असंही गोयल यांनी नमूद केलं. खासगी क्षेत्रामार्फत अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा तिसरा देश ठरल्याचं तसंच 120 अधिक युनिकॉर्नसह भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचंही गोयल यांनी यावेळी अधोरेखित केलं. दुग्धजन्य पदार्थांच्या संदर्भात अॅनॉलॉग या श्रेणी अंतर्गत आधीच परवाना प्राप्त किंवा नोंदणीकृत असलेल्या उत्पादनांनी त्यांचं नामकरण लेबलिंग किंवा विपणनामध्ये पनीर या शब्दाचा वापर बंद करावा असं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSI म्हटलं आहे. पनीर म्हणून अॅनॉलॉग उत्पादन आणि विक्रीवर देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचंही FSSI काल जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO क्वांटम तंत्रज्ञानातील प्रयोगासाठी 0MK India प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप समवेत काल पहिल्या उच्च मूल्याच्या डीप टेक प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत 20 मिली केल्विन इतक्या अति कमी तापमानापर्यंत नेऊ शकणारी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. देश क्वांटम तंत्रज्ञान वापराच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार एक महत्वाचं पाऊल आहे. दिल्लीत काल ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी युरोपियन संसदेच्या उद्योग संशोधन आणि ऊर्जा समितीच्या शिष्टमंडळासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. भारत आणि युरोपियन महासंघातील ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेलं सहकार्य अधिक दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा परिवर्तन कार्बन उत्सर्जन अणुऊर्जा नवीन तंत्रज्ञानाचा विकास आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. तसंच उभय देशातील मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर मतही मांडण्यात आली तसंच सहकार्य अधिक सखोल करण्यावरही यावेळी चर्चा झाली. भारताला प्रथम सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला असून या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचे अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातील मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सकाळी भारतीय जोडी कमलजीत आणि सुरुची सिंग यांनी मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. तर टेबल टेनिस मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या मनुष शाह आणि दिया चितळी यांनी हाँगकाँगच्या जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान काल 6व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. सीमा कुमारीनं 10,000 मीटर शर्यतीत 32:50 तिसरं स्थान पटकावून कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक मिळालं आहे. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवामा राजू विशाल थेनरसू विद्याराम राज आणि मनू TS यांनी रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 होणाऱ्या UCI रोड चॅम्पियन स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz. Musically yours.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह।
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

प्रमुख विसर्जन स्थळावर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. चौपाटींसह 67 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 383 कृत्रिम तलाव अशा एकूण 450 ठिकाणी मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यात मानाच्या 5 गणपतींच्या मिरवणुका सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. नंदुरबार शहरातल्या प्रथम मानाचा गणपती असलेल्या दादा गणपतीचा रथ दोरखंडानं ओढत मिरवणूक काढण्यात आली. हा रथ ओढण्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. दादा आणि बाबा गणपतींची होणारी पारंपरिक हरिहर भेट हे नंदुरबारच्या गणपती मिरवणुकीचं मुख्य आकर्षण आहे. रात्री 12 सुमारास या दोन्ही गणपतीची भेट होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही महानगरपालिकेनं विसर्जनाची सर्व तयारी केली आहे. काही मंडळांसह घरगुती गणपतींचं विसर्जन सुरू झालं असून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम विहिरींमध्ये गणेश विसर्जन करण्याचं किंवा मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारताला जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमाला आज 12 पूर्ण होत आहेत. प्रगत तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची पायाभूत रचना, संरक्षण, विनिर्माण आणि विक्रमी निर्यातीच्या जोरावर भारत आज आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वेगानं पावलं टाकत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मेक इन इंडियामुळे देशात उत्पादन वाढलं असून भारतात गुंतवणूक आणि भारतातून होणारी निर्यातही वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विविध क्षेत्रांमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसून येत असल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. भारत आता केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी उत्पादनांची निर्मिती करत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मेक इन इंडिया अभियानाला 12 पूर्ण झाल्यानिमित्तानं जारी केलेल्या संदेशात त्यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देशात सुमारे 9,00,000 कोटी रुपयांची विक्रमी थेट परकीय गुंतवणूक आल्याचं सांगितलं. जागतिक औषध निर्माता दिन आज साजरा केला जात आहे. आरोग्य व्यवस्थेत औषध निर्मात्यांचं योगदान, रुग्णांची सुरक्षा आणि सर्वांपर्यंत सुरक्षित आणि परवडणारी औषधं पोहोचवण्यात त्यांची असलेली महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

नवी मुंबईत वाशी इथल्या कांदा बटाटा बाजारात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिनाभरावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. माथाडी कामगारांना वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसान भरपाई यासारख्या कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीनं मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आजच्या दिवसाची सुरुवात सुवर्णपदकानं झाली. नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात कमलजीत आणि सुरुची सिंह यांनी सुवर्णपदक पटकावलं. अंतिम फेरीत भारतीय जोडीनं 484.6 गुण प्राप्त केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सांघिक प्रकारात रुद्राक्ष पाटील, ऐश्वर्या प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदक जिंकलं. कबड्डीमध्ये भारतीय पुरुष संघानं थायलंडचा 66-28 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मुष्टीयुद्ध प्रकारात पुरुष

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मंडळी, ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र आर जे ओंकार आणि कार्यक्रम सुरू आहे. चला दोस्त हो बोलू काही.

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: मंडळी, आज बाप्पा आपल्या गावाला जाणार, अर्थातच आज बाप्पांचं विसर्जन, आज अनंत चतुर्दशी। 10 ते 12 दिवसांचं रूपांतर आता आठवणीत राहणार, मग पुन्हा आपण चातकाप्रमाणे बाप्पाची वाट पाहणार आणि उद्यापासून आपण आपल्या कामाला जाणार। मंडळी, आता तुमच्यासोबत एक विषय घेऊन आलेलो आहे। 1.5 दिवसाचे बाप्पा विसर्जन झाल्यानंतर मी जेव्हा फिरायला गेलो त्यावेळेला नदीकिनारी मी काही अशी बाप्पाची फुलं पाहिली, त्याला आपण निर्माल्य म्हणतो। आज त्या निर्माल्य व्यवस्थापनाबद्दल मी तुमच्यासोबत बोलणार आहे आणि बाप्पाची सुंदर सुंदर अशी गाणी ऐकवणार आहे।

नव्या वर्षाची आगळी वेगळी भेट, संवाद साधू दिग्दर्शकाशी थेट, रंगभूमी मालिका आणि चित्रपट या सर्व क्षेत्रात अनेक दशकांपासून परिचित असणारे एक व्यक्तिमत्व अर्थात केदार शिंदे येत आहेत आपल्या भेटीला गुरुवारी 1 जानेवारी 2000

तर मंडळी, ज्या वेळेला मी नदीवर फिरायला गेलो होतो आणि त्यावेळेला ते निर्माल्य वाहताना पाहिलं आणि कधीतरी कुठेतरी एखाद्या खडकाजवळ खूप सारं निर्माल्य साठलं होतं, मग मला विचार आला की नक्की तेवढी ताकद आपल्या नद्यांमध्ये आहे का की हे निर्माल्य डिकम्पोज करायची. तर हा प्रश्न पडला आणि नंतर माझं लक्ष गेलं की निर्माल्य कुंड असताना देखील आपण निर्माल्य कशात टाकतो तर नदीमध्ये सोडतो, तेही प्लॅस्टिकच्या पिशवीत. मंडळी विचार करा ना, प्लॅस्टिक हा घटक आपल्या शरीरासाठी घातक असला तरी प्राण्यांसाठीही तेवढाच घातक आहे, नाही का? मग या निर्माल्याचं व्यवस्थापन करण्यासाठी एक नवीन कन्सेप्ट म्हणजे कंपोस्ट खत. आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत, पण याचं जर आपण या निर्माल्याचं जर आपण कंपोस्ट खत केलं ना, तर बाप्पा आपल्या घरातून गेला तरी रसायनमुक्त भाजी आपण वर्षभर खाऊ शकतो, एवढं निर्माल्य, एवढं निर्माल्य या 12 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये साठतं, नाही का? मंडळी, अशी गाणी ऐकणार आहोत आणि या निर्माल्यापासून कंपोस्ट कसं तयार करायचं याबद्दल मी तुमच्याशी बोलणारच आहे, पण एक सुंदर गीत ऐकवतो आहे.

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलोडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो.
1: तर मंडळी, आता सांगतोय की निर्माल्य किंवा घरातील ओला कचरा, अगदी आपण भाज्या कापतो सकाळी, त्यावेळेला ती भाजी एकत्रपणे करून त्याचं कशा पद्धतीने कंपोस्ट करायचा. तर कंपोस्ट करण्यासाठी सर्वात पहिले गरज असते ती एका भांड्याची, जे भांडं कुठल्याही प्रकारच्या धातूचं नसावं. तर प्लॅस्टिक किंवा मडकं किंवा एखादा मोठा डबा घेतला तरी चालतो, पण तो धातूचा नसावा, कारण आतमध्ये सूक्ष्मजीव असतात, त्यांची वाढ होत असते, असताना कुठल्याही पद्धतीची केमिकल रिॲक्शन तिथे होऊ शकते. तर अशा वेळेला काय करायचं की यामध्ये आपण खाली, म्हणजे त्या डब्यामध्ये छिद्र पाडायचे आहेत, कारण हवा खेळती राहावी. हवा खेळती राहिल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ जलद गतीने होते आणि आपला कंपोस्ट खत लवकर तयार होतो. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, तर खाली एक म्हणजे केमिकल विरहित रासायनिक खतं न वापरलेली माती, कुठल्याही जुन्या वडाच्या झाडाखालची माती असेल तरीही चालेल, ती माती खाली टाकायची आहे, त्याचा थर खाली टाकायचा आहे आणि वरती सुक्या पानांचा थर. जर सुके पानं उपलब्ध नसतील तर आपल्या घरामध्ये पुठ्ठे असतातच, ते पुठ्ठे टाकले तरी देखील चालतात. मग त्यावरती आपण हे जे काही निर्माल्याची फुलं आहेत, दुर्वा आहेत, किंवा घरातला एखादा ओला कचरा, तो टाकला तरी चालतो. आणि मग टाकल्यानंतर त्याच्यावरती दही टाकायचं आहे, किंवा आता सोशल मीडियावरती असंख्य प्रकारचे डिकंपोजर नावाचे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील, ते मागवले तरी चालतील, पण दही त्यातल्या त्यात उत्तम पर्याय आहे, कारण दह्यामध्ये लॅक्टोबॅसिले नावाचा सूक्ष्मजीव असतो जो त्याचं विघटन पटकन करतो, म्हणजे डिकंपोजिशन पटकन करतो, आणि त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर खत तयार होत असतं. आता खत तयार होताना कोणती काळजी घ्यायची हे तर सांगणारच आहे, पण एक गाणं ऐकवतोय मंडळी.

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलोडीज म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो.
1: मंडळी, आपण त्या डब्यामध्ये सगळं काही ठेवलेलं आहे, रोजचा जो कचरा आहे तो कचरा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. ताक किंवा दही त्याच्यावरून टाकल्यानंतर दर 3 दिवसांनी त्याच्यामध्ये एखादा चमचा घेऊन किंवा एखादा काठी घेऊन ते काय करायचं, हलवायचं. याचं कारण काय? हवा खेळती राहिली पाहिजे. जर हवा खेळती राहिली तर सूक्ष्मजीवांची वाढ जलद गतीने होते आणि मग आपला कंपोस्ट खत अगदी लवकरात लवकर तयार होतो. पण कधीकधी एक समस्या होते, त्याच्यावर माशी बसू देता कामा नये. कारण जर माशी बसली तर माशी त्याच्यामध्ये अंडी टाकते आणि मग छोटे छोटे किडे तुम्हाला बघायला मिळतील आणि मग तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला कंपोस्ट करतो ना तेव्हा आपण घाबरतो की हे किडे काय आहेत. पण ते किडे निघून जातात. त्याच्यामध्ये एखादा जर मुंगी मारायचं औषध जर त्याच्यामध्ये थोड्या पद्धतीनं शिंतडलं तर मग त्या आळ्या निघून जातात. मंडळी, आता अजून एक समस्या होते, ते म्हणजे ज्या वेळेला आपण कंपोस्ट पहिल्यांदा करतो ना तर त्यावेळेला पाणी खाली पडतं, म्हणजे एका पॉटमध्ये पाणी साठलेलं दिसतं आपल्याला आणि त्या पाण्याला एक विशिष्ट स्मेल येत असतो. तर त्याला आपण ट्री टी असं म्हणतो. ट्री टी म्हणजे काय तर झाडाचा चहा. थोडं हास्यास्पद वाटते की झाड चहा कसं पिएल, पण ते जे पाणी आहे ना ते पाणी जर आपण आपल्या पाणी घेऊन जर ते बकेटमध्ये म्हणजे 2 लिटर पाण्यामध्ये ते टाकलं आणि ते जर झाडाला शिंतडलं तर झाडाला खतसुद्धा मिळतं. म्हणजे मिळणारी प्रत्येक वस्तू त्या खतापासून ही वाया जात नाही. तर आपण अजून काय काय या खतापासून आपल्याला फायदे आहेत किंवा वनस्पतीला कशा पद्धतीनं हे कंपोस्ट खत उपयुक्त आहे हे जाणून घेणार आहोत. पण मंडळी, तुम्ही नक्कीच हे खत बनवण्याचा प्रयत्न करा. थोड्या समस्या येतील. आता मी सांगितलं की कधीकधी माशीची आळी त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल तर कधीकधी थोडी दुर्गंधी येईल. तर दुर्गंधी टाळण्यासाठी दह्याचा वापर आपण केलेलाच आहे. पण घरातलं जे शिजलेलं अन्न आहे ते त्याच्यात टाकू नये, कारण ते जेव्हा सडतं ज्यावेळेला ते आंबतं तेव्हा त्याचा जो दुर्गंध येतो तो तुम्हाला जाणवेल. आणि ही जी हा जो पॉट आहे ज्या पॉटमध्ये आपण तयार करतो तो पॉट कुठेतरी हवेशीर जागेवरती ठेवायचा, पण त्यात ऊन पडता कामा नये. कारण ऊन पडल्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ कुठेतरी थांबण्याची शक्यता असते. अजूनही माहिती आपण घेणार आहोत, पण तुम्ही या वर्षीचं निर्माल्य तुमच्या घरातच त्याची माती बनवायची आहे. कारण ही माती आपल्या पिकांसाठी चांगली आहे आणि त्या पिकांपासून मिळणारं जे काही उत्पादन आहे ते आपल्या शरीरासाठी नक्कीच चांगलं आहे. अजूनही काही म्हणजे झाड वाढीसाठी कोणकोणते घटक कंपोस्ट खतापासून मिळतात याबद्दल मी तुमच्यासोबत बोलणारच आहे. पण एक गाणं ऐकवतो आणि त्या गाण्यानंतर आपली भेट होणार आहे.

0: प्रतीक
1: मंडळी आता वेळ झाली आहे, चला दोस्तो हो बोलू काही या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. ठीक 3 वाजता तुम्ही ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होणारं बातमीपत्र, आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमात एक वेगळाच विषय घेऊन आपली भेट होणारच आहे. तर ऐकत रहा आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे. त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत मंगलमूर्ती गणरायाच्या भव्य मिरवणुकांना सुरुवात झाल्यानं सर्वत्र ढोलताशांचा आवाज आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर ऐकू येतोय. बालरूपात असलेल्या गणेश गल्लीतला मुंबईचा राजा, तेजुकाया लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गिरगाव चौपाटी, दादर, जुहूसह 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 अधिक कृत्रिम तलावांवर यंदा गणेश विसर्जन होणार आहे. गणेश मूर्तींचं शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलंय. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत जीवरक्षक 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. पुण्यातही मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. 25 गणेश मंडळं सहभागी झालेल्या या मिरवणुकीत नाशिक महानगरपालिकेनं 77 अधिकृत विसर्जन स्थळं घोषित केली आहेत. तसंच घरगुती गणेश मूर्तींच्या संकलनासाठी विशेष मूर्तीदान व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. बुलढाण्यातल्या खामगाव शहरात मानाच्या लाकडी गणपतीच्या महाआरतीनं सकाळी 9 विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. धुळ्यात पांझरा नदीसह विविध विसर्जन स्थळांवर विसर्जनाची व्यवस्था आहे. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय.
0: मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ बेशुद्ध पडल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाला. मरण पावलेली व्यक्ती स्थानिक रहिवाशी आहे. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या 1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबईतल्या वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. वडाळा इथल्या गृह प्रकल्पामुळे 2 ते 3 हजार माथाडी कामगारांना स्वतःच्या हक्काचं घर मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यात कामगारांसाठी आणखी नवीन गृह प्रकल्प उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या दुष्काळासंदर्भातला शासन आदेश कदाचित आजच निघेल आणि त्या माध्यमातून दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील असं आश्वासन त्यांनी आज दिलं.
2: दुष्काळ मोठा आहे, पीक खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करपलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हाती काही येईल अशी परिस्थिती नाही आणि बहुतांश भागात पिण्याचं पाणी असेल, चारा असेल असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही त्याचं नियोजन करतो. जसं मी सांगितलं की या संदर्भातला GR आपण काढतो, तो आजच कदाचित निघेल आणि त्या माध्यमातून आपल्या दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील.
0: मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं 500 अधिक विहिरी अधिग्रहित केल्या असून त्यातल्या 67 विहिरीतून 142 गावं आणि 91 वाड्यांना 446 टँकर्समार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. इतर 350 विहिरींमधून नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखीन 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. साजिद पांडे आणि विजय किंगार अशी या 2 विद्यार्थ्यांची नावं आहेत. सांडे हा सांगलीचा तर किंगार हा बुलढाण्याचा रहिवासी आहे. या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे. तर संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या 2 अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्याचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जातील अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. SIR प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कार्यकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभता आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रश्नांविषयी.
3: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात GST लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणे सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.
0: मुंबईतल्या IIT साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच त्याच्या फोनमधील कॉल लॉग्स आणि मेसेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज IIT भेट दिली आणि साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल्स 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज सांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा धक्का बसला. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकासह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मंडळी, शुभ दुपार. तुम्ही ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी केंद्र मुंबईची FM रेनबो वाहिनी, आणि तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र RJ ओंकार, आणि कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: तर मंडळी, आता आपण नांदी ऐकली, तिसरी घंटा झाली, पडदा उघडला की गणेशाचं नामस्मरण केलं जातं, नाही का? पण या गणेशाच्या नामस्मरणानंतर कलाकार बाहेर येतात आणि एक भव्य नाटक सादर होतं। मंडळी, आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासोबत आलेलो आहे। आज गप्पा मारण्यासाठी एक पाहुणे कलाकार आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे। म्हणजे ते अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून कलाक्षेत्रामध्ये गेली 22 वर्ष त्यांचा प्रवास आहे, त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रातसुद्धा 14 वर्षांचा प्रवास आहे। त्याचबरोबर त्यांची खासियत म्हणजे 2026 राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांच्या लाडू चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली। अर्थातच असे कलाकार म्हणजे प्रदीप सुलभा अरविंद गोगटे आज आपल्या आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओत आलेले आहे। सर्वात पहिल्यांदा मी त्यांचं स्वागत करतोय। नमस्कार सर।
2: नमस्कार ओमकारजी, खूप मनापासून थँक्यू आपण FM रेनबो वाहिनीच्या या आजच्या मुलाखतीसाठी मला बोलवलं, आणि आज गणपती बाप्पाचा दिवस आहे त्यामुळे गणपतीचे आशीर्वाद माझ्यावर आहेत। आणि खूप भारी फिलिंग हे आहे की आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात, माझ्या मुलाखतीची सुरुवात तुम्ही नांदीने केले, त्यामुळे मला नाटकाच्या स्टेजवर मी एक एंट्री घेतोय असंच फिलिंग आहे। सो थँक्यू थँक्यू
1: थँक्यू। मंडळी, एक गाणं ऐकवतोय आणि त्या गाण्यानंतर आपण आपल्या या मुलाखतीला किंवा या गप्पांना आपण सुरुवात करतो। मुलाखत म्हणण्यापेक्षा आपण गप्पा म्हणूया
2: 100%,
1: आणि नक्कीच आपल्या श्रोत्यांना ते ऐकायला नक्कीच आवडेल।
2: नक्की

0: तर मंडळी, तुमचे व्हॉट्सॲपला किंवा कॉल्स पण येत नाही आहेत, यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक द्यायचं मागाशी राहिला होता कदाचित. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रदीप सर आलेले आहेत, प्रदीपजी आलेले आहेत, आणि त्यांच्यासोबत अभिनेते आणि दिग्दर्शक प्रदीपजी आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारतो आहोत आणि तुम्हीही आमच्यासोबत राहणारच आहात, यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 32 45 15 41 36. मुंबईबाहेर श्रोत्यांनी 022 हा STD कोड दाबायला विसरायचं नाही आहे. त्याचबरोबर आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86 57 66 10 71 86 57 66 10 71. तर प्रदीपजी, मला असं विचारायचं आहे की कर्जतसारख्या निसर्गरम्य वातावरणातून तुम्ही मुंबईत करिअर करत आलेला आहात, तर हे बालपणापासून तुम्ही नाट्यक्षेत्र निवडलेलं आहे का, किंवा असं कोणतं बालनाट्य तुम्ही केलं होतं का शाळेमध्ये किंवा काय, त्याची आठवण आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.
1: नक्कीच ओमकारजी, खरं तर हा प्रश्न खूप तुमचा भारी आहे, कारण बालपणापासून सुरुवात केली का किंवा कधी सुरुवात केली. तर ऍक्च्युली बालपणापासून तशी आवड होती, पण ती संधी मिळाली नाही, आणि शाळा आणि कॉलेज करत करत घरच्या जबाबदाऱ्या आल्यामुळे इच्छा असून पण ते करता आलं नाही. पण कॉलेज झाल्यानंतर मग ठरवलं की या क्षेत्रात काहीतरी करूया, कारण या क्षेत्रात येण्यासाठी प्रशांत दामले सर हे माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांचं एका लग्नाची गोष्ट मी ठाण्यातून पहिलं नाटक जेव्हा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की या क्षेत्रात आपण काहीतरी करू शकतो. खूप वेगळं आणि इंटरेस्टिंग क्षेत्र आहे, लाईव्ह तुम्हाला या क्षेत्रामध्ये रिझल्ट मिळतात प्रेक्षकांचे. तर मग आमच्या इथे श्री विठ्ठल संस्थान म्हणून आहे, दैवली, 100 वर्षाची परंपरा आहे, आणि ती नाट्य परंपरा पुन्हा एकदा 6 वर्षांनी 2004 साली सुरू झाली. आणि मग तिथे मग मी ठरवूनच गेलेलो की मला या नाटकामध्ये एंट्री करायची आहे. आणि मग आमच्या इथले राजन कारुळकर म्हणून आहेत, त्यांनी पहिलं नाटक बसवलं, तेही तुम्हाला योगायोग सांगतो की मी प्रदीप पटवर्धनांचा भाचा आहे, दिवंगत अभिनेते. आणि पहिलं नाटक आयुष्यात जे केलं ते वरचा मधला रिकामा, प्रदीप मामाचीच भूमिका मला मिळाली, आणि मी ठरवून गेल्यामुळे ते ऍक्सेप्ट केलं आणि लीड रोल मिळाला. आणि मला कसं उभं राहायचं ऍक्च्युली तेही माहित नव्हतं. पण आपण म्हणतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून स्वीकारतो किंवा ठरवतो तर ती गोष्ट 100% होते. आणि त्यामुळे ते मग सुरुवात केली प्रॅक्टिसला आणि होत गेलं. मग 2004 5 6 असं कंटिन्यू नाट्यक्षेत्रात आता 22 वर्ष झाली मला.
0: अरे वा, म्हणजे असं म्हणता येईल ना की आपलं मन म्हणजे कलाकाराचं मन हे उधाण वाऱ्यासारखं असतं.
1: 100%
0: आपण एक काम करूया, पुढे आपण अशा गप्पा रंगणारच आहेत. आपल्या श्रोत्यांना आपला नंबरही दिलेला आहे, ते सुद्धा आपल्याला काही विचारतील. तर एक गाणं ऐकवतो श्रोत्यांना.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, पृथ्वी

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चालली आहे खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झाली आहे. सो हरी अप.

0: मंडळी ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी, आणि तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र आर जे ओंकार. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अभिनेते
1: प्रदीप गोगटे.
0: हा तर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण अभिनय क्षेत्र म्हटलं की घरामध्ये सगळ्यांच्या भुव्या अशा उंचावतात की या क्षेत्रात जाणार तू हे बन तू ते बन अशी लिस्ट असते, पण हे फार वेगळं क्षेत्र आहे कारण याच्यामध्ये स्ट्रगल आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्ट्रगल आहे, पण यात एक स्वतःचं वेगळं स्ट्रगल आहे. तर याबद्दल घरातल्यांचा सपोर्ट कसा होता ते आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्की आवडेल.
1: नाही, अगदी बरोबर बोललात तुम्ही, कारण घरातल्यांच्या किंवा कुटुंबाच्या सपोर्टशिवाय तुम्ही कुठल्याही क्षेत्रात, नॉट ओनली कलाक्षेत्र, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना ती ताकद तुमचं कुटुंब देत असतं. आणि मी भाग्यवान आहे की माझे आई बाबा, माझी बहीण माधुरी, माझा भाऊ दिलीप यांचं सहकार्य पहिल्यापासूनच मला लाभलेलं आहे. आणि आज 22 वर्ष या क्षेत्रामध्ये मी जे सातत्य ठेवलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबामुळे आहे, त्यामुळे हे सगळं क्रेडिट त्यांना जातं. आणि आज जो मी चित्रपट केला आहे, कारण मी नाटकातून चित्रपटामध्ये आलेलो आहे, तो चित्रपट करताना सुद्धा, कारण तो भरपूर इंटेन्स हा पिक्चर आहे, ते कॅरेक्टर भरपूर इंटेन्स आहे, तर त्यामुळे ते करताना सुद्धा मला कुटुंबाची साथ तितकीच जोमाने मिळाली. म्हणून मी आज जे काही यश मिळवलेलं आहे त्याच्यात खारीचा नाही म्हणणार मी, सिंहाचा वाटा माझ्या कुटुंबाचा आहे. नक्कीच
0: नक्की नक्कीच, कुटुंब हे आपल्यासाठी खूप काही असतं, कारण ते सगळ्या गोष्टी आपल्याला देत असतात,
1: 100%
0: सगळ्या गोष्टीला पाठिंबा देत असतात, बरं. बालनाट्य दिग्दर्शन तुम्ही केलेले आहात, तर ते करत असताना आता बालनाट्य हे कुठेतरी म्हणजे फार कमी पाहिलं जातं बालनाट्य.
1: बरोबर.
0: तर याबद्दल तुमचं मत काय की बालनाट्य दिग्दर्शन करताना कोणकोणत्या अडचणी तुम्हाला येतात हे निश्चितपणे सांगा.
1: बालनाट्यबद्दल बोलायच्या आधी मी तुम्हाला, कारण मी कर्जतला राहिला आहे त्यामुळे मी जेव्हा बालकलाकारांसाठी काम करायला सुरुवात केलं, कारण आपल्या मुंबई सोडल्यानंतर आपल्या भागामध्ये न्यूनगंड म्हणजे भीती फार मनामध्ये दडलेली असते. मी सुद्धा लाजराबुजरात असलेला एक मुलगा होतो, पण तुम्ही जेव्हा रंगभूमीवर किंवा स्टेजवर कुठलाही परफॉर्मन्स किंवा कुठलंही सादरीकरण करता तेव्हा आपोआपच तुमच्यामध्ये भीती ही कमी होते. आणि बालनाट्य किंवा बालनाट्य शिबिरं जी मी कर्जतला घेत आलो, तर त्याच्यामध्ये मी माझ्या शिबिरांमध्ये एक लाईन आवर्जून लिहायचो की कॉन्फिडन्स बिल्ड करीन मी तुमचा, आत्मविश्वास निर्माण करणं. कारण मी असं म्हणतो, मानतो की स्टेज किंवा व्यासपीठ हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं एक उत्तम माध्यम आहे. आणि मी या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व पालकांना नक्की सांगेन की नो डाऊट मोबाईल काळाची गरज आहे, पण मोबाईल सोडल्यानंतर आपण स्टेजवर जर मुलांना पाठवलं कुठल्याही याच्यामध्ये, तर तुम्ही त्यांना एक चांगला कॉन्फिडन्स देऊ शकता आणि ती मुलं त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं काम करू शकतात. त्यामुळे बालनाट्य किंवा कुठलंही व्यासपीठ लहान मुलांसाठी अतिशय महत्वाचं आहे.
0: अजून एक प्रश्न आहे की अभिनेता म्हणून तुमची एखादी गाजलेली भूमिका कोणती, की ते नाटक चिरकाळ तुमच्या स्मरणात राहील असं कोणतं नाटक आहे?
1: भरपूर नाटकं केलेली आहेत, पण चिरकाळ स्मरणात राहणारं एक नाटक होतं ते म्हणजे सौजन्याची ऐशी ताई.
0: क्या बात आहे, क्या बात आहे.
1: त्याच्यामध्ये मी राजा गोसावींची भूमिका केलेली आहे. माझं भाग्य आहे की त्यांची भूमिका मी करू शकलो. आणि 2006 साली मी ते उत्सवामध्ये सादर केलेलं, आणि स्वप्न ठेवलेलं की कधीतरी मी जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीन किंवा आणीन स्वतःहून नाटक, तर सौजन्याची ऐशी तशीच आणीन. आणि आज तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की 2 वर्षापूर्वी मी व्यावसायिक रंगभूमीवर सौजन्याची ऐशी तैशी हे नाटक घेऊन आलो. नवोदित कलाकारांना संधी त्याच्यामध्ये मी दिलेली आहे. आणि

0: आतापर्यंत मी संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे 13 प्रयोग केले, त्यामुळे ही माझ्यासाठी एक कला क्षेत्रात काम करणारा म्हणून आणि ड्रामा इज माय पॅशन, सो ना एक नाट्य कलावंत म्हणून माझे भाग्य आणि स्वप्न हे सौजन्याची ऐशी तशी या नाटकामुळे पूर्ण झालं आणि ती भूमिका करताना मला प्रचंड मजा येते.
1: असेच पुढे जात राहा, आवाजणी गप्पा मारणारच आहोत, पण आपल्या श्रोत्याने गाणं ऐकूया.
0: आपण गाणं ऐकलंच पाहिजे.
2: शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणा.

0: प्रदीप, तुमचा 22 वर्षांचा प्रवास आहे, खरंच फार आव्हानकारक, खूप आव्हानं तुम्ही पेलली असणार, कारण खरंच कर्जतसारख्या निसर्गरम्य क्षेत्रातून तुम्ही आलात. मुंबई जवळ आहे, पण जे आपलं जे स्ट्रगल आहे ना, ते खूप असं मोठं असतं, जास्त किलोमीटर असतं असं म्हणणं तरी वावगं ठरणार नाही. तर हा प्रवास कसा होता तुमचा स्ट्रगलच्या बाबतीत, आम्हाला आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्की आवडेल.
1: नक्कीच, मलाही सांगायला आवडेल, कारण 22 वर्ष एखादी गोष्ट टिकवून ठेवणं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. पण मगाशी तुम्ही जसं मला म्हणाल की कुटुंबाची साथ, आणि मी यामार्फत श्रोत्यांना किंवा जे हे ऐकतायत कलाकार, त्यांना मी सांगायला नक्की मला आवडेल की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं किंवा स्वप्न तुम्ही जे बाळगताय ते पूर्ण करण्यासाठी तुमचा प्रयत्न प्रामाणिक ठेवलात, तर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस 100% मिळेल. आणि जसं तुम्ही मला म्हणालात की कर्जत ते मुंबई किंवा हा जो प्रवास आहे, तर माझं आत्ता जे लाडू चित्रपटाचं स्क्रीनिंग, मी कर्जतला स्पेशल स्क्रीनिंग केलेलं, आणि जिथे मी नाट्यक्षेत्रात काम करतोय, श्री विठ्ठल संस्थान दहिवली, म्हणजे एक उदाहरण म्हणून

0: तुम्हाला सांगतो की तिथे पहिलं नाटक मी केलं 2004 साली आणि ते श्री विठ्ठल संस्थान दैवली या संस्थेच्या अंडर केलं आणि जो सिनेमा ज्याचं माझं लाईव्ह स्क्रीनिंग स्पेशल स्क्रीनिंग जे झालं ते राज सिनेप्लेक्स हे अंतर आहे 5 मिनिटाचं म्हणजे पहिलं नाटक 2004 ते 2026 पहिल्या चित्रपटाचं स्क्रीनिंग पण मला 22 वर्ष लागली आणि ती 22 वर्ष मी प्रचंड अपडाऊन्स परिस्थिती जबाबदाऱ्या हे सांभाळत सांभाळत ते सातत्य ठेवलं आणि एक असताना की लोकांना जेव्हा तुम्ही हसवता तेव्हा तुमची दुःख आपोआपच कमी होतात. तर या फिलॉसॉफीवर मी प्रचंड म्हणजे जास्तीत जास्त कॉमेडी नाटकं मी केलेली आहेत आणि मी लोकांना हसवण्याचं काम केलेलं आहे. फक्त लाडू चित्रपटात मी लोकांना रडवलंय कारण ती तशी भूमिका होती. आणि त्याच्यातली एक प्राऊड आणि अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा राज सिनेप्लेक्सला माझा 20x10 बोर्ड लागला तो थिएटरच्या बाहेर असतो, तर तो बोर्ड लागल्यानंतर माझ्या आईनी मला एक वाक्य सांगितलं की प्रदीप, जिथे मोठमोठ्या कलाकारांचे बॅनर लागतात तिथे तुझ्या चित्रपटाचा बॅनर लागला, आज तू कलाकार झालास.
1: क्या बात है, क्या
0: म्हणजे एक लक्षात घ्या की हे तिचं वाक्य 22 वर्षांनी मला जे मिळालं ती ताकद आता मी जे पुढे काय कार्य करीन या क्षेत्रामध्ये ती भरपूर मोठी मला मिळालेली आहे. कारण आईचे आशीर्वाद जेव्हा तुम्हाला असतात तेव्हा तुम्हाला स्काय इज द लिमिट असतं. सो हे स्ट्रगल करत असताना खूप चांगले वाईट अपडाऊन सगळे अनुभव आले पण मी हार कधी मानली नाही. मी अनेकांना हेच सांगेन की तुम्ही हार मानू नका. डिप्रेशन वगैरे फक्त शब्द आहेत, आपल्यावर असतं आपण डिप्रेस कितपत व्हायचं कितपत नाही व्हायचं खरं तर गरजच नाहीये. आपल्यापेक्षा खूप अडचणी असलेली लोक आपल्यापेक्षा खाली आहेत तर त्यांच्याकडे बघा आणि तुमचं काम करत राहा. एक दिवस नक्कीच तुमचा येतो. एका कोणाचं लक्ष तुमच्याकडे जातच जातं, जसं लाडूच्या बाबतीत शैलेंद्र सिंग सरांचं लक्ष माझ्याकडे गेलं. सो स्ट्रगल आहेच नक्कीच पण सक्सेसही आहे, कारण स्ट्रगल इज इक्वल टू सक्सेस असं मी म्हणतो.
1: नक्कीच तुम्ही सगळं सकारात्मक आम्हाला सांगितलं. तर आता हा प्रश्न आहे की कोणत्या भूमिका करायला तुम्हाला जास्त आवडतील, कॉमेडी दुःखद की खलनायकाची भूमिका?
0: नाही, आता मी जसं मगाशी म्हटलं की तुम्हाला की कॉमेडी मी खूप जास्ती केलेला आहे स्टेजवर आणि ही जी फिल्म तुम्ही मगाशी उल्लेख केलात लाडू हा माझा डेब्यू फिल्म आहे माझी आणि तिथे मी प्रचंड इंटेन्स म्हणजे माझं एकही स्माईल नाहीये त्या पिक्चरमध्ये, ती स्टोरीज तशी आहे. सो मला सर्व प्रकारच्या भूमिका करायला नक्कीच आवडतील, कॉमेडीही आवडतील पडद्यासमोर असेल किंवा रंगभूमीवर असेल. खलनायकाची भूमिका मिळाली तरी सुद्धा मी त्याच पद्धतीने साकारू शकतो कारण आता जे मी लाडूमध्ये चंदू जे पात्र केलेलं आहे एक टॉयलेट अटेंडंटचं काम करणारा तो माणूस,
1: चित्रपटाबद्दल आपण
0: बोलणार आहोत. ओके, म्हणजे कुठलीही तुम्ही म्हटलात तसं की एक वर्सेटाईल कलाकार म्हणून मला कॉमेडी असेल किंवा इंटेन्स असेल किंवा खलनायक सर्व प्रकारच्या भूमिका करायला आवडतील कारण संधीचं सोनं करणं हे याच्यावर मी फार बिलीव्ह करतो.
1: नक्की नक्कीच फार सकारात्मक बोलताय तुम्ही आणि आमच्या श्रोत्यांना नक्कीच ही मुलाखत आवडत असेल
0: 100%.
1: एक गाणं ऐकवतोय आणि त्या गाण्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत.
0: नक्की नक्की ओमकरजी, थँक्यू.

0: प्रदीप जी, आपण आता गप्पा मारत आहोत, तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल सांगितलं आणि फार सकारात्मक बोलताय तुम्ही, पण हा सगळा जो अनुभव आहे, आता तुम्ही एक चित्रपट केलात त्याचं नाव लाडू नावाचा चित्रपट आहे, तर त्या चित्रपटाबद्दल तुम्ही भूमिकेचा अभ्यास कसा केलात? कारण ज्या वेळेला मी त्याचा ट्रेलर पाहिला ना, त्यावेळी मी हादरून गेलो की ही व्यक्ती पण लेखकाला दिसली आणि या व्यक्तीवर पण चित्रपट करावा असा वाटला, हे सर्वात महत्त्वाचं आहे. ते म्हणतात ना, जे कवी बघू शकत नाही, जो रवी बघू शकत नाही ते कवी बघतो, हे उत्तम उदाहरण आहे. तर या चित्रपट तुमच्या भूमिकेबद्दल सांगा.
1: थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण ह्या चित्रपटाबद्दल जेव्हा माझ्याकडे ही भूमिका आली, त्याच्या आधीची पार्श्वभूमी थोडीशी तुम्हाला सांगतो. कारण माझा जो मित्र आहे यज्ञेश दौंड, त्याला मी ॲज अन रायटर म्हणून सरांकडे इंट्रोड्यूस करायला घेऊन गेलेलो. आणि मग शैलेंद्र सिंग सरांनी त्यांची ही जी संकल्पना होती, स्टोरी होती, ती यज्ञेशला सांगितली, त्यांनी त्याचं लिखाण केलं. आणि त्यावेळेस मला माहिती नव्हतं की मी याच्यात काम करणार आहे किंवा नाही करणार आहे, त्याच्याबद्दल काहीच डोक्यातही माझ्या नव्हतं. आणि जेव्हा ते चंदू हे पात्र सरांच्या समोर उभं राहिलं आणि मी त्यांच्यासमोर जेव्हा मिटिंगला बसलेलो आणि माझे, जसं तुम्ही म्हटलात की डिरेक्टर बरोबर बघत असतो कथानकात कोण चांगला मिळू शकतो आपल्याला कलाकार, तर त्यांनी माझे डोळे बोलतात असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत, वाईफ आहेत, नैना भाभी, ऍक्च्युली त्यांनी मला कास्ट केलं. कारण ते लांब बघून मला बसून मला बघत होत्या मी कसा बोलतोय, कसा बिहेव करतोय. तर त्यांनी सांगितलं की शैलेंद्र सर, जी चंदू आपका मिल गया है, यही है आपका चंदू. आणि त्यावेळेस तो सरांनी बॉम्ब टाकला की 15-20 दिवस आधी की नाही नाही चंदू आपकोही करना पडेगा. आणि ते प्रचंड एकतर कठीण पात्र होतं, तर मग ती तशा पद्धतीची भूमिका माझ्याकडे आली. आणि प्रचंड मेहनत ती पुढचे 15 दिवस मी त्या पात्रावर घेतली. अभ्यास म्हणण्यापेक्षा ते टॉयलेट अटेंडंटचं काम होतं, ते कसं करतात, सगळी लाईव्ह लोकेशन होती आमची.
0: हेच श्रोत्यांना सांगायचं की शौचालयामध्ये जे काही कर्मचारी असतात त्यांची व्यथा मांडणारा तो चित्रपट आहे, अगदी बरोबर ना?
1: त्याची व्यथा मांडणारा आहे. नंतर सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, नॉट ओनली इंडिया, ग्लोबली त्यांचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. इच्छा मरण याच्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे याची कथा ही 1 तास 43 मिनिटं ऍज अ चंदू पात्र होल्ड करणं, तुम्ही जसं बोललात, ते माझ्यासाठी प्रचंड कठीण होतं. पण परत तेच की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट 100% करायचीच असं ठरवता तेव्हा ती तुमच्याकडनं होऊन जाते. आणि या पद्धतीने हे पात्र मी साकारलेलं आहे आणि ते आता लोकांच्या समोर येतंय. अनेक दिग्गज कलाकारांनी त्याच्या स्क्रीनिंगला माझं कौतुक केलंय, सो भारी वाटतं की आपल्या कामाचं कौतुक होतंय आज.
0: आणि अजून एक प्रश्न आहे की थिएटर कलाकार असतात ना, तो एक प्रश्न विचारतो की भूमिकेचा अभ्यास कसा केलात, की एका शौचालयामध्ये राहणारा तो माणूस त्याची भूमिका करत असताना कोणकोणत्या प्रकारचा तुम्ही अभ्यास केला त्या पात्र रंगवताना?
1: ते पात्र रंगवताना एकतर त्या पात्राची रेंज काय आहे अख्ख्या संपूर्ण चित्रपटामध्ये, तो काय आहे, त्याचं कथानक काय, कसं पुढे ते घेऊन जाणार आहे. आणि सुलभ शौचालयात काम करणारा माणूस आणि लाईव्ह लोकेशनला असल्यामुळे 15-20 जी गॅप होती मला मिळालेली, तिथे आम्ही स्वतः गेलो, तिथे जे काम करतात ते कसं काम करतात हे सगळं, त्याचे व्हिडिओ मी केले, ते वारंवार मी ते व्हिडिओ बघितले. कारण मला त्याच्यात सायकलही चालवायची होती. पूर्वी माझ्याकडे सायकल होती पण भरपूर वर्ष गॅप पडली होती, मग ठाण्यामध्ये मी सायकल चालवण्याची प्रॅक्टिस केली. त्यामुळे असं नाहीये की तुम्ही एखादं कथानक ऍक्सेप्ट केलं आणि लगेच ते तुम्हाला आलं, तर ते त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. अभ्यास म्हणण्यापेक्षा पुस्तकी अभ्यास नाही, पण त्याचे विचार तुम्हाला तसे करावे लागतील. ते पात्र साकारताना त्याच्यातल्या अडचणी तुम्हाला कशा बाजूला करता येतील हे बघावं लागेल. आणि दिग्दर्शकाला सरेंडर तुम्हाला व्हावं लागेल ॲज अ कलाकार म्हणून. जेव्हा तुम्ही डिरेक्टर समोर सरेंडर होता तेव्हा, कारण मला शैलेंद्र सर म्हणाले की आप हा बोलो, आप थिएटर के लाउड एक्टर हो, लेकिन आप हा बोलो मैं आपसे निकाल लूंगा. त्यांनी एकच मला वाक्य सांगितलं की मी सगळ्या कलाकारांना जे नवोदित आहेत त्यांना सांगेन की कुठलंही पात्र साकारताना तुम्हाला कॅरेक्टर प्ले करायचं आहे, तुम्हाला ऍक्टिंग करायची नाहीये. जेव्हा तुम्ही कॅरेक्टर प्ले करता त्यावेळेस आपोआपच

0: तुमचं पात्र लोकांना भावतं आणि ते आता सगळ्यांना आवडतंय, ते माझ्यासाठी खूप प्राऊड गोष्ट आहे.
1: नक्की नक्कीच. आता वेळ आलेली आहे हा कार्यक्रम संपवायची इथे. प्रदीपजी तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणी केंद्रातर्फे तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतोय.
0: मीही त्या थँक्यू म्हणतो की आज आनंद चतुर्दशीच्या दिवशी, बाप्पाच्या दिवशी मला आज तुम्ही इथे बोलावलं आणि माझे थोडक्यात विचार मांडण्याची तुम्हाला मला संधी दिलीत त्याबद्दल ओमकारजी खूप छान मुलाखत घेतलीत आणि FM रेनबो या वाहिनीचंही मनापासून आभार मानतो.
1: थँक्यू
0: आणि थँक्यू थँक्यू गणपती बाप्पा
1: मोरया. तुमचे सुद्धा परत एकदा आभार मानतो. श्रोतेव, आता सप्तरंगी साथ या कार्यक्रमातून तुमची रजा घ्यायची वेळ आलेली आहे. आज प्रदीपजी सुद्धा आपल्या स्टुडिओत आले होते, अभिनेते प्रदीपजी स्टुडिओत आले होते आणि त्यांच्यासोबत गप्पा मारताना वेळ कसा निघून गेला हेच कळलं नाही. तर या कार्यक्रमातून आता सांगता करायची वेळ झालेली आहे. प्रदीपजी पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. आपण आता आपली भेट होणार आहे, ठळक बातम्या ऐकणार आहोत आणि आपली भेट होणारच आहे पुढच्या कार्यक्रमामध्ये.

ऐकूयाच्या ठळक बातम्या. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा लगबग पाहायला मिळत आहे. गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, तेजुकाया लालबागचा राजा, बोरिवलीतील उपनगरचा राजा, चिंचपोकळीतील चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका आज वाजत गाजत भाविकांची गर्दी झाली आहेत. गणेशमूर्तीचे शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचे रक्षण करावे असं आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक व गट व मुख्य परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी आखणी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश असून आत्तापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. IIT मुंबईतील साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 20 जणांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये काही विद्यार्थी कर्मचारी यांचा समावेश असल्याचे तपासात अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. केंद्रमंत्री रामदास आठवले यांनी IIT भेट दिली आणि साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत 10 मीटर AI पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह यांच्या जोडीनं आज सुवर्णपदकावरती नाव कोरलं. पुरुषांच्या 100 मीटर रायफल फ्री पोझिशन्स स्पर्धेमध्ये रुद्राक्ष पाटील, ऐश्वर्या प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांना रौप्य पदकाची कमाई केली आहे. आजच्या ठळक बातम्या संपल्या.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी कसे आहे? बरे आहे ना? तुमच्यासोबत आहे मी, तुमचा मित्र, तुमचा सगळ्यांचा लाडका बाला. आज तुम्हाला भेटायला आलोय. तुम्ही ऐकत आहे 107.1 MHz आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. काय मंडळी, बऱ्याच दिवसांची तुमच्याशी गप्पा मारायच्या रेल्यान बोलू मंडळींना भेट.

सांगतं आणि सगळ्या गोष्टी सांगतं. म्हणजे आज विसर्जन असलं नाही तरी आमच्या गावांच्या गणपतीची आठवण आदेप धरे माझ्या उरान अगदी घर करून बसली. बोलू जातंय नाही मंडळींना ऐकवतंय काय काय आमच्या गावान गणपतीला मजा झाली त्या. हां एक गाणं ऐकवतंय कारण आता समुद्रावर चाललो आहे. समुद्रावर लोकांची गणपती बाबा बाबा ही रांग लागलेली आहे. अख्ख्या गावांचे गणपती इकरा आलेले मला दिसतात आणि यो समुद्रान उधान आलेलं आहे म्हणून छान तुम्हाला एक गाणं ऐकवतं ना आपल्या कार्यक्रमाला खऱ्या हाताने सुरुवात करतं बघा.

मंडळी काय असते माहितीये काय, आमच्या गावात प्रत्येक घरात गणपती असते. जवळी गावात घरं आहेत तेवढ्या सगळ्या भावंडांचा एक गणपती असते. मग तो कय बी जाव कामाला, गणपती असला की गावात येतान देवाला हात जोडतान न देवाची पूजा करतान अगदी मनोभावे. मग कय बी कामाला असू दे, आलाच पाहिजे आवरा प्रेम बाप्पावरती लोका करतान. मंडळी घराची झारबाकी चालू होती, सगळं काय चालू होतं. आईस मला बोलली जा बंचीकडं जाऊन ये, पहिले बंचीचा मान असते, बहिणीसला घेऊन ये. मी लगेच गाडीन बसून गेलो आणि बंचीच्या घरी गेलो आणि बंचीला आमंत्रण केला. तिच्या घरी दीड दिवसाचा गणपती, तो विसर्जन झाल्यावरती ती बोलते मी येईन. तर मी घरी आलो, मंडळी लय कामं असतान. काय कामं असतान, तुम्हाला असं वाटते की बाला काय काम करत नाही, सगळं काम करते पण बोल मी बोलून दाखवत नाही. काय काय त्यास त्यास त्यास त्यास तुम्हाला सांगायचा. हा एक गाणं ऐकवते आणि त्या गाण्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलणारच आहे. आज बाला बराच काय सांगणार आहे तुम्हाला, त्यांच्या गावांचं गणपती कशा असतान, काय काय त्यांच्या गावांची प्रथा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील बघा.

म्हणजे आमचा काकूस मुंबईला राहते, त्याला यावायला येईल जाईल, पण आता त्याच्यावर थोपून काय होणार आहे काय? तर आमच्या आईस आणि काकीस आवरत होती. आता त्याच्यानं काय झाला सांगायचं मंडळी, तर आमच्या जी काकीस आहे ना, तिच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. मोतीबिंदू बोलताना नाही तो तसला, आणि तिला काली चष्मा लागली. आता ऑपरेशन झालं आहे तर गप बसायचं एके जागी, कला इकडे तिकडं उड्या मारायला पाहिजे? हा तरी पण बुतारा घेतला आणि झारत होती. तर आमची आईस काय बोलली, तुम्ही बसा, फुकट डोळ्यावर काय धूलबिल गेली तर त्रास त्रास होईल, तो काला चष्मा आहे त्याच्यावर काय पडला तर काय होईल. मग ती ऐकली नाही, ती तापली. आत्ता काहीतरी घरात नक्कीच भांडण होईल मला माहिती होता. मी आमच्या घरांचे वटीवर बसून छान बघत होतो इकडं तिकडं, कारण काय काम करायला गेलो ना की वराटन, बाला तू एक काम करतोस पण 10 काम लावतोस, आपल्याला कोणी बोलायला आवडत नाही. म्हणून मी यांची त्यांची कामं बघत वटीवर बसलो होतो. तवरण तवरण काय झालं माहिती आहे, आमच्या आशीने त्याच्या काकीच्या हातांची बुतारा घेतला आणि वरती मारला, आणि त्याच्यानं एक गोल झाला म्हणजे कोंबरीचा पीस उरला आणि काकीच्या डोक्यावर जाऊन पडला. काकीला तो निमित्त झाला. काकीमध्ये डोलं आहेत का नाही, हा दिसत नाही, बघ माझ्या डोक्यावर याचा कोंबरीचा पीस पडला. हा तुला काका आई आईच बोलली, तुम्हाला सांगला तिकडं बसा, आणि काय झाला तुमचा टाकला टाकला म्हणजे डोसका फुटला काय? हा फुटला नाही, नाही बसा तिकडं. तर त्याच्या वर्षी झाली दोघींची सुरुवात भांडणा व्हायची कोंबऱ्यांसारखी. काकीस लगेच बांगऱ्या खोचत आली, बघ मी जर भराकलू नाही तर अख्खे गावान माझ्यासारखी वाईट बाई तुला भेटायची नाही. आशिनी पण बांगऱ्या खोसल्या, पदर खोसला आणि बोली, काय करशील ग, सांग सांग काय करशील, ये इकडे इकडे काय करशील सांग. तशी काकीस घाबरली आणि बोललो, अगो भराकली तर आता भराकली, बाला बाला बघ माझ्या थोबारावर मी भराकल्यासारखे दिसतंय काय, तुझ्या आईस बघ मला काय बोलते ती, अशी बोलून नाराज लागली. न तिला जसा मी दुजोरा दिला, आईला बोललो, आई तू गप बस, तसा हिचा आवाज वारला. दोघींची जोर जोरात कोंबऱ्यांसारखी भांडणं झाली मंडळी. कोंबऱ्यांची भांडणं बरी पण यांची भांडणं बरी नाही का? कोंबऱ्या दिवसभर भांडतील नी, रात्री एकत्र खुरुड्यान जातील, पण यांच्या भांडणं 7 दिवस टिकतील काय 15 दिवस टिकतील सांगता येई नाही. बघूया एक कोंबऱ्यांचा गाणं तुम्हाला ऐकवतोय आणि नंतर आपण असेच बोलत राहूया.

मंडळी, यांची भांडणं काय थांबायचा नाव घे नाही. मी वट्टीवर बसलो आणि आमच्या बापाशी वाट बघत बसलो, नाही तर काकूस कोणतरी येईल तर यांच्या भांडणं थांबवल. मी जेलू मधीन तरी बोलतो तू तिच्याच वाटचा आणि तू तुझ्याच वाटचा. मंडळी, तुम्हाला कार्यक्रम कसा वाटते ते नक्कीच कळवायचं आहे. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86 57 66 10 71. पुन्हा एकदा सांगतो 86 57 66 10 71 आणि दूरध्वनी क्रमांक आहे 45 15 41 32. मुंबई बाहेर श्रोत्यांनी 022 हे दाबायला मात्र विसरायचं नाही. आता काय झालं, भांडणं थांबायची नाव नाही. आईच बोलली तुला कोणी सांगला नाचायला मधीन मधीन, आणि तो डोक्यावर फक्त तुझ्या कोंबरीचा पीस पारला तर एवढा काला तुला बोलायला पाहिजे. हां काय करशील सांग मला, हां डोकरी झालीस तर बस तिकडं. अरे बाबा, डोकरी बोलल्यानंतर आमच्या काकीसला असला राग आला, असला राग आला. तू नाही डोकरी बोवायचीस, मी डोकरी झालो म्हणून काय होतो, हां जवान होतो ना तेव्हा दिशाला उषा चव्हाण होतो. बाबा बाबा, या असल्या पिक्चरमध्ये डायलॉग ऐकून मला मजाच यायला लागली, पण गप बसल्या बरा, पुकट झोंब्या झाल्या तर करशील काय. तवरून मला दूरून काकूस येताना दिसला. काकासजवळ धावत गेलो आणि बोललो, हे बघ यांचा गणपती तोंडावर आला आणि यांचा बघ काय चाललं आहे. तर काकूस बोला, काय गो काय झाला. काय नाही झाला, आता आपला डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे तर बाहेर बसायला व्हाया की नको. मी बोललो तर गुस्सा आला इला, आणि फक्त टाकल्यावर कोंबडीचा पीस पडला तर कवली बोंबलली बघा. आमचा काकूस बोला, ए चल तू आतमध्ये. काकीस बोलली, तुम्ही पण मनाच बोला, तुला आत चलतंस का घेऊ काठी. काकीस बोलली, ओ तुम्ही पण मनाच बोला, मी होतो नाही म्हणून चण टिकलू, दुसरी असली नाही तर इथं राहिलीच नसती. काकूस बोलला, बाला बघलास, या देशांच्या सगळ्या बायकांचा एक डायलॉग मात्र तुला आयुष्यभर ऐकायला भेटल लग्न झाल्यावर, मीच होतो म्हणून चण टिकलू. तिला सांग, तिला सांग ती बांगऱ्या विकणारी बाई आली म्हणून तरी जाईल तिथं बसायला.

0: मंडळी, बोलता बोलता झारकबाकी आणि रंगकाम झाला. आमच्या गावांची सगळी लोकं आज मखर करायला असतील. मखर म्हणजे काय? तर देवाचं घर. देवाला पण घर बनवायला लागते ना मंडळी. तय नैवेद्य ठेवायचा, उदबत्ती लावायची, लय सेवा करायला लागते मंडळी. देव आपल्या मनातल्या भक्तीचा भुकेलेला असते. त्याची सेवा म्हणजे काय? तर आपल्या मनातली भक्ती असते, नाही काय? मुंबईला कामाला गेलेली लोकं गावान परत येताना दिसतात मला. रात झाली आहे तरी लोकांचा येणं काय थांबलेला नाही मंडळी. खरं सांगू, गणपतीची आठवण आम्ही वर्षभर इतक्या प्रेमाने बघत असतो ना, अगदी तो बोलताना चातक पक्षी बोलताना मी पुस्तकानं वाचला होतं नाही, त्याच्यासारखी. बाप्पा जसा जवळ येतंय ना, तसा असा मखर करीन, तसा मखर करीन, बोलता बोलता तो दिवस येतंय आणि आमची तयारी काही पूर्ण होईना. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत यो राहिला तो राहिला म्हणून खंत वाटते. पण बाप्पा एकदा बसला ना की मूर्त काय बघायवशी वाटते मंडळी. लायटिंग लावतून काय काय बाप्पासाठी नाही करत. हां, आता तुमच्या इथं वेगवेगळी आता मखरं आलेली आहेत, पण आमचा मखर म्हणजे आपल्या दोन चार चादरी लावल्या, देवाची पूजा केली, करी झाला. तर मंडळी, आणि आता रात्री झोपतोय काय माहिती आहे का? कारण उद्या सकाळी देवाची पूजा करायची आहे. एक गाणं ऐकवते आणि परत आमच्या गावात काय काय झाला त्या तुम्हाला सांगणारच आहे.
1: छब्बीस की अपडेट का
2: एशियन गेम्स 2026 आईची नगोया.
1: हेलो एंड अ वेरी वॉर्म वेलकम टू ऑल द लिसनर्स ऑफ आकाशवाणी. मैं हूँ साक्षी मांडवाल. मेरे साथ दोस्तों इस वक्त मौजूद है मोहम्मद शाहिद आजमी और हम लेकर आ गए हैं आज के शाम 4:30 बजे आपके लिए दी ऑन गोइंग एशियन गेम्स 2026 के लेटेस्ट अपडेट. और सबसे बड़ी खबर जो इस वक्त की आपको हम दे सकते हैं वो एथलेटिक्स की दुनिया से, बिकॉज एथलेटिक्स के इवेंट्स शुरू हो गए हैं. और उसके अंदर द बेस्ट न्यूज दैट हैज कम इन फॉर अस राइट नाउ इज दैट मनप्रीत कौर हैज गॉन ऑन टू विन ब्रॉन्ज इन एथलेटिक्स इन द शॉर्ट पुट इवेंट. In the women's shot put event, जी हाँ, she has won bronze for India with the best throw of 17.17. आपको बता दें कि मनप्रीत कौर का जो पहला अटेम्प्ट था वो 16.32 का था, सेकंड अटेम्प्ट 16.41, थर्ड अटेम्प्ट 16.80, चौथा अटेम्प्ट 17.17, पांचवा अटेम्प्ट 16.75 और छठा अटेम्प्ट था इनवैलिड. छठे अटेम्प्ट के बाद वो काफी निराश भी दिखी थी, बिकॉज उनको लगा था कि शायद वो अपना छठा अटेम्प्ट सबसे बेहतर कर पाएंगी, लेकिन क्योंकि

तर मंडळी सकाळ झाली, सकाळ झाल्या झाल्या आमच्या घरात भांड्यांचा आवाज यायला लागला. बोलली माणसं उठलीन, कारण काय असते माहिती आहे का मंडळी, गणपती बसला त्याला प्रसाद बनवायला नको. प्रसाद बनवून छान लोक पोटभर खाताना जो आमच्या आशीच्या ना काकीच्या मनाला जो आनंद असतो ना चेहऱ्यावरचा, तो गगनात मावेना. अगदी जीव तोरून काम करताना बघा मंडळी, खिरीचा सुगंध घरभर दरवळला होता. वरण चवलीची भाजी, नोकरीचं मोदक घराघरान बघायला मिळतील मंडळी. काकू खुर्चीन बसली होती, मी आपला हलूच जाऊन थिंगी टाकण्याचा प्रयत्न केला. काय काकू बसलीस वाटतं, हां काय तिकडे जाय नाहीस? ते ती बोली काय नाही, थोडं डोलं दुखतान नाही म्हणून छान इथं बसलो आहे देवा. तर म्हटलं बस बस बस, देवाची सेवा कर. काकीस लगेच बोलू, मला माहिती आहे तू आकलचं कांदं तोरू नकोस, तुला सांगते इथून चालता हो नाही तर तुला काठीशी झोरपाटीन. काकीसला कळला की मी तिची मजा घेते म्हणून. बरं ठीक आहे काकीस, तू इथं बस आणि जो कोणी येईल ना त्याला प्रसाद दे. अरे पण देवाची पूजा झाली काय? देवाच्या पूजा झाली बिगर कसा काय? आणि तुला माहिती आहे मंडळी, आमच्या गावात एक प्रथा आहे, पहिला गणपतीला नैवेद्य दाखवला तरी गावांची लोक आपल्या शेतावर जातात आणि शेताला तो निवेद्य अर्पण करण्याची प्रथा आजही आमच्या गावात पिरानुपिरा चालत आलेली आहे. तर काय झालं मंडळी, आमच्या गावांची सगळी लोकं आमच्या घरांची एकत्र आली, ढोल वाजवून देवाची आरती झाली. मंडळी थोडा पहिल्यांदा आरती चुकायला होते. काय होते माहिती आहे, गावात आरत्या होतं पण ते लेट जाते, काय इकडं तिकडे भटकत बसते त्याच्या मुलं. पण गावात आरती झाली आणि सगळ्या गावात ढोल धुमधुमायला लागला. आता 5 दिवस इतकी मजा काय बोलून सोय नाही मंडळी. आरती झाली ना, लोक लागली नाचायला बघा.

तर मंडळी लोकांची जेवणं झाली, आमच्या घरांची पण मंडळी जेवण झाली, जी काही पाहुणी सावणी होती सगळी जेवण छान झाली मंडळी. आज घरी कोण पण आलं ना त्याला आवडीनं जेवण वारणारच. आता काही मंडळी आपल्याला सांगतात, रघुनाथ आहेत कोल्हापूरहून, ते आम्हाला सांगतात की आमच्या कोल्हापूरमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य देतात आणि शेतात पण भक्तिभावे सोडतात. बघा ना, सगळ्या आपल्या सगळ्या महाराष्ट्रात ही प्रथा आहेच, पण प्रत्येक ठिकाणची करण्याची पद्धत मात्र वेगळी असते, नाही काय मंडळी? मंडळींना, बऱ्याच मंडळींना आपला हा कार्यक्रम आवडते, त्यांचे SMS मला येतानच. पण मंडळी काय झालं, आता लोकांची जेवणं झाली, सांची आरती झाली, रात्रीचा जेवण झाला आणि आमच्या घरांच्या सगळ्या आया बाया एकत्र बसून छान गाणी बोलायला लागले आणि फेरा नृत्य करायला लागले. आमच्या आग्रान का नाही मंडळी, आमच्या आग्रायन गावांना फेरा डान्स केला जाते, कमरखाली वाकून गाणं बोलून छान गाणं गाऊन छानसा असा गोल गोलसा जाते आणि नाचतात, वेगवेगळी गाणी बोलतात. त्याच्यानं कधी आपल्या कुटुंबाबद्दल चांगला सांगतात, कधी पंढरीच्या इठ्ठलाला हाका मारतात. मंडळी ही गाणी काही लिहिली नाहीत, पण पिऱ्यानं पिऱ्या आमच्या डोकरीकरशी आमच्या आशीकडे आली, आता आमच्या आशीकडशी पुरं जाईल. ही आपली जी फोक कला आहे ना मंडळी, ती आपण जोपासलीच पाहिजे असं मला वाटते. आणि आम्ही बाल्या डान्स करायला लागलो मंडळी, काय बायकाच डान्स करत होत्या त्या तिकडं नाचतान, तर आम्ही खलं, खला म्हणजे आमच्या घराचं अंगण असतंय ना, तिथं नाचायला सुरुवात केली.

मंडळी, केवळ माणसांना आनंद होईन आहे गणपती आला म्हणून, तर निसर्गालाही आनंद होते. कती कती फुला डोंगरावरशी बघायला भेटतात, ते कोणाच्या स्वागतासाठी असतात मंडळी? बाप्पाचेच. अरे तोच सगळा करता आहे, नाही काय. आमचा डोकरा सकाळी उठते आणि जाऊन हरेली आणते. हरेली म्हणजे दुर्वा आणि तेड्याची फुलं आणते, जास्वंदाची फुलं आणते. मंडळी बघायला गेलात ना, तर हे सगळ्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत असा आमच्या गावांचा परब्या बोलते. दोन पुस्तक जास्त शिकलंय नाही म्हणून सारखा काय बोलायला लागलं की तिकडे विज्ञानाच्या गोष्टी सांगायला सुरुवात करते. आम्ही ऐकतून काहीतरी चांगलं नवीन शिकायला भेटते. मंडळी कसं आहे माहिती आहे, एखादा मोठा माणूस आपल्याला सांगत असला ना, त्या गपचूप ऐकून घ्यावाचा. हां, नाचून नाचून पाय दुखतात, रात्री 2-3 वाजेपर्यंत आम्ही नाचतो. शेवटच्या दिवशी, शेवटच्या आदल्या दिवशी काय होतं माहिती आहे का, म्हणजे गौरींचं पूजन होते. त्याच्या आदल्या रात्री आम्ही डोंगरावर जातून हिरव्या हिरव्या हिरव्या हिरव्या ज्या वनस्पती आहेत त्या घेऊन येतून, त्याच्यात तेरडा असते, सुची असते, बऱ्याच झारा असतात, त्या घेऊन येतून गौरीला घरी आणतो. न दुसऱ्या दिवशी गौरीची पूजा होते मंडळी. सगळी गौरीच्या पूजा होऊन गौरीचा भंडारा वाटला जाते, मग जेवला जातो. तर एक गाणं ऐक

मंडळी रातभर गणपतीच्या इथं आणि गौरीच्या इथं नाचले जातात, गौरी सासरी पाठवले जातात, म्हणजे बाराची आरती होते ना तर वेगवेगळी गाणी बोलली जातात. तुम्ही आता फोक गाणी बोलताव ना, तीच मी म्हणून सांगतो मंडळी, प्रत्येक गावाची अशी विशिष्ट फोक कला असते ना, ती आपण जपून ठेवली पाहिजे. असं आमच्या गावांचा पद्म्या बोलते, चार पुस्तकं शिकलाय ना म्हणून छान. पण तू बोलते तो खरा आहे, सगळाच खरा आहे. आपण धवलांविषयी पण बोलणार आहोत, पण नंतर बोलणार आहोत त्याबद्दल. पण गणपत मंडळी दुसऱ्या दिवशी तो दिवस येते, डोलं पाण्याने भरतात, 7 दिवस आपण त्या गणपतीची सेवा करतून, काय स्वार्थ नसते मंडळी. पण गणपती आला नाही की घरांचा वातावरण सगळा बदलून जाते बघा मंडळी. आता आशीची आणि काकीची एवढी भांडणं झाली, दुसऱ्या दिवशी नाचाला फुगऱ्या घालायला लागल्या मंडळी. हे सांगू नका मी बोलते, नाही तर परत मला मार खावायला लागेल त्यांचा. पण मंडळी गणपती घरानं आला ना की सगळा वातावरण मंगलमय होऊन जाते. शेवटच्या दिवशी पोल्या आणि मोदकांचा नैवेद्य देताना, शेवटची आरती करताना कंठ दाटून येते. आता बाप्पाची आठवण करता करता वर्ष जाईल, पुढच्या वर्षी हे करू हे सपान वर्षभर आपण बघत राहू, नाही का मंडळी. पण खरं सांगू मंडळी, आमच्या गावात भजन बोलत बोलत बोलत बोलत लोका गेली, कये गेली, समुद्रावर गेली आणि बाप्पाला विसर्जन केला. पण मंडळी विसर्जन करताना तो बाप्पा माझ्याकडं बघत होता, अगदी ऊर भरून आला होता मंडळी, डोळ्यात पाणी भरून आले होते. मी गणपती बाप्पाला बोलू, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये र, आम्हाला तुझी पुन्हा एकदा सेवा करायची आहे. खरंच मंडळी तो काल असते ना डोलं पाण्याने भरतात मंडळी, माझ्याकडे शब्द नाहीत मंडळी. आता गणपतीचं विसर्जन झालंय मंडळी आणि येळ झाली आहे आता तुमची सगळ्यांचा निरोप घ्यायची. मंडळी वेळ झालेली आहे आता तुमचा सगळ्यांचा निरोप घ्यायची सांजच्या पर्याय कार्यक्रमातून. आता 2 गाणी ऐकवतो आणि या कार्यक्रमाला मला आरजे ओंकारला रजा द्या. पुन्हा आपली भेट होणारच आहे, बालाची भेट ही तुम्हाला मी पुन्हा एकदा करून आणणार आहे एक वेगळा विषय घेऊन. पण गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, आम्ही आतुरतेनं

नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. कनिष्क गल्लीतला मुंबईचा राजा तेजुकाया, लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गणेश मूर्तींचे शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षण गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. IIT मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज IIT भेट दिली आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह पदतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम

0: ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विदर्भात गणपती बाप्पाला वाजत गाजत निरोप. घरगुती गणपती विसर्जनाची देखील लगबग. माथाडी कायदा संपू देणार नाही अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषद निवडणूक आदर्श आचारसंहितेमुळे नागपूर विभागातील नियोजित रोजगार महाकुंभ मेळाव्याला स्थगिती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. भामरागड तालुक्यातील 63 गावांचा संपर्क तुटला. आता सविस्तर बातम्या. गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. राज्यभरात विसर्जन सोहळ्यांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक तुळशीबाग मार्गे कोराडीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. पर्यावरणाचं रक्षण आणि नदी तलावांमधील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनानं शहरात ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या कृत्रिम तलावांमध्ये नागरिकांकडून गणेशमूर्तीचं श्रद्धेनं विसर्जन केलं जात आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडीतील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचं आज भावपूर्ण वातावरणात कोराडी तलावात विसर्जन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ सदृश परिस्थितीतून बाहेर काढावं आणि शेतकरी तसंच सर्वसामान्य नागरिकांना सुखी ठेवावं अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली. बुलडाणा जिल्ह्यात अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू आहे. खामगाव शहरातील 28 गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत ढोल ताशा झांज आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या. जिल्ह्यातील 2066 गणेश मंडळांच्या विसर्जनासाठी 2000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. डीजे मुक्त आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनातर्फे पोलीस मित्र गणराया पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते अकोला शहरातील पहिल्या मानाच्या श्री बाराभाई गणपती विसर्जन मिरवणुकीत श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपुष्टात येऊ देण्यात जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबईतील वाशी कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी नेते दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कामगारांच्या विविध प्रश्नांवर महिनाभरात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. राज्यातील 36 माथाडी मंडळांचं सक्षमीकरण, कामगारांच्या घरांचा प्रश्न आणि वाशी बाजाराचा आधुनिक पद्धतीनं पुनर्विकास करण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध

शिक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. साजिद सांडे आणि विजय किंगार अशी या 2 विद्यार्थ्यांची नावं आहे. सांडे हा सांगलीचा तर किंगार हा बुलडाण्याचा रहिवासी आहे. या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे. तर संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या 2 अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी. आर्थिक मदतीपासून वंचित असलेल्यांना अर्थसहाय्य देणं आणि भारतातील लघु उद्योगांची क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी 2015 प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे पारंपरिक औपचारिक वित्तीय व्यवस्थेपासून दूर राहिलेल्या लघु उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तो टिकवण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी भांडवली मदत उपलब्ध करून देण्यात आली. तारणमुक्त कर्जाच्या माध्यमातून कोट्यावधी सूक्ष्म उद्योगांना मुख्य वित्तीय व्यवस्थेत आणण्यात आलं. यातील 68% कर्ज महिलांना आणि 51% अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय कर्जदारांना देण्यात आली. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणानुसार 2015 ते 2018 या कालावधीत मुद्रा योजनेमुळे 1,12,00,000 निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. 2024 मुद्रा कर्जाची कमाल मर्यादा 10,00,000 रुपयांवरून दुप्पट करून 20,00,000 रुपये करण्यात आली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं नोकरी शोधण्याऐवजी नोकरी निर्माण करण्याची आकांक्षा बळकट केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 22 सप्टेंबर रोजी लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागात 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेलं रोजगार महाकुंभ रोजगार मिळावे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. नागपूर विभागात 23 ठिकाणी हे रोजगार मिळावे आयोजित करण्यात आले होते. सद्यस्थितीत हे सर्व मिळावे स्थगित करण्यात आले असून संबंधित उमेदवारांनी आणि घटकांनी याची नोंद घ्यावी असं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त नीता अवघड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. शाश्वत कृषी अन्न प्रणाली या विषयावर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो नागपूर यांच्या वतीनं उद्या 26 सप्टेंबर रोजी हितधारक संवाद आयोजित करण्यात आलाय. एसपी राय चौधरी मेमोरियल हॉल आयसीएआर एनबीएसएस अँड एलयूपी नागपूर इथं दुपारी 2 होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या संवादात नैसर्गिक शेती एकात्मिक शेती पद्धती कृषी विविधीकरण आणि शाश्वत शेतीसाठी केंद्र सरकारच्या विविध योजना यावर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव येत्या 20 ऑक्टोबरला नागपूरच्या रेशीमबाग इथं आयोजित करण्यात आलाय. यावेळी दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. सकाळी 7:40 हा कार्यक्रम सुरू होईल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एसआयआर संदर्भातले सगळे निर्णय बेकायदा ठरवून आधीप्रमाणे फॉर्म 6 प्रक्रिया लागू करावी, मतदार याद्यांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी, तसंच ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी याचिकेत केली आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले. जर निवडणूक आयोग अयोग्य असेल तर केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय कसा मिळाला असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी हे खोटं आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर विश्वास करतात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात ते संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी केलाय.
भंडारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्याच्या दृष्टीनं मनाई आदेश लागू करण्यात आलाय. अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केला. हा आदेश 28 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजेपासून 12 ऑक्टोबर पर्यंत रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू

राहणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक सण उत्सव मिरवणुका तसंच सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. मनाई आदेशाच्या कालावधीत मिरवणुका किंवा इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यकतेनुसार विशेष परवानगी देण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे. हवामान. गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध भागात आज जोरदार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. भामरागड नजीकच्या पर्लकोटा, पामूर गौतम आणि इतर नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानं भामरागड आलापल्ली, भामरागड लाहेरी आणि अन्य मार्गांवरील वाहतूक ठप्प झालीय. पुरामुळे त्या परिसरातील 63 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती तहसीलदार किशोर बागडे यांनी दिली. मागील 24 तासात कोरची तालुक्यात सर्वाधिक 67.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल धानोरा तालुक्यात 67.1 मिलीमीटर पाऊस पडला. दरम्यान हवामान विभागानं गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकांची कमाई केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विदर्भात गणपती बाप्पाला वाजत गाजत निरोप, घरगुती गणपती विसर्जनाची देखील लगबग. माथाडी कायदा संपू देणार नाही अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषद निवडणूक आदर्श आचारसंहितेमुळे नागपूर विभागातील नियोजित रोजगार महाकुंभ मेळाव्याला स्थगिती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, भामरागड तालुक्यातील 63 गावांचा संपर्क तुटला. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी चौघांना अटक. मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह 23 पदकांची कमाई. भाद्रपदातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आज सर्वजण लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत. शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे. अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे. गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहे.
0: पुण्यात कसबापेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन पार पडलं. विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी गर्दीनं रस्ते फुलले आहेत. ड्रोन आणि भरारी पथकांमार्फत सुरक्षा यंत्रणा मिरवणुकांवर लक्ष ठेवून आहेत. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये मिरवणूक सुरू असताना पोलिसांनी घाई केल्यामुळे महात्मा गांधी रोड सिग्नल इथं काही काळ गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं मिरवणूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान नाशिक महानगरपालिकेनं विविध ठिकाणाहून 36,000 मूर्तींचं दान स्वीकारलं आहे. बुलढाणा, धुळे, जालना इथल्या आमच्या वार्ताहरांनी गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्याच्या बातम्या दिल्या आहेत. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या 1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाशी इथं कांदा बटाटा मार्केटमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीनं मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्याला

0: आपल्या वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यासंदर्भात इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कुठलंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुटी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांनी म्हटलं होतं. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. कुटुंब निवृत्तीवेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्तीवेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून 3 दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गड ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातल्या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे तर अन्य 2 आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जवळपास 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची भुकटी करून तशाच रंगाच्या अन्नपदार्थांमध्ये ती मिसळून ती पाकिटात भरून या प्रवाशांनी भारतात आणल्याचं संचालनालयानं सांगितलं. ही भुकटी मिसळलेले जवळपास 33.5 किलो वजनाचे अन्नपदार्थ या प्रवाशांकडे आढळून आले. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा इथं बस उलटल्यानं झालेल्या अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले. वाटेत आलेल्या बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरचा ताबा सुटून हा अपघात झाला. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. जखमींना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकासह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रुपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
0: मुंबईतल्या भुलेश्वर भागात मुंबादेवी मंदिरालगत असलेल्या भैरुमल हाऊस या 4 मजली इमारतीला आज आग लागली. दुपारी 1:15 सुमाराला ही आग लागली. इमारतीतल्या 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाने दुपारी 3:45 आग आटोक्यात आणली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार। 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण। गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई। रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 7,86,000 कोटी रुपये कर्ज रोख्यांमधून उभारणार आहे। त्याअंतर्गत 15,000 कोटी रुपयांचे सॉवरिन हरित रोखे जारी करण्यात येणार आहेत। 23 साप्ताहिक लिलावांमार्फत ही विक्री होईल। हा व्यवहार पूर्ण झाल्यावर सरकारवरचं रोखे स्वरूपातलं कर्ज 15,90,000 कोटींवर पोहोचेल। 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे। सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे। त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं। कुटुंब निवृत्ती वेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्ती वेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य झाली असल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले। विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारपासून 3 दिवस संपाचा इशारा दिला आहे। त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे। यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीविना झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे। गेल्या 4 वर्षात निवडणुका जिंकल्यावर 111 खासदार आणि आमदारांनी पक्ष बदलल्याचा अहवाल ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यानं प्रसिद्ध केला आहे। गेल्या 4 वर्षात लोकसभेचे 26 खासदार, राज्यसभेचे 7 आणि 78 आमदारांनी निवडून आल्यानंतर पक्ष बदलला। महाराष्ट्रातल्या 6 लोकसभा खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। भारतातल्या खत उत्पादक शेतकरी सहकारी संस्थांपैकी एक क्रुबको अर्थात कृषक भारती या संस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 824 कोटी रुपयांपेक्षा अधिक करपूर्व नफा नोंदवला आहे। या आर्थिक वर्षात संस्थेनं 21,34,000 टन युरिया आणि 12,39,000 टन अमोनियाचं उत्पादन केलं। या वर्षात युरिया आणि फॉस्फरस तसंच पोटॅशियमयुक्त खतांसह 49,37,000 टन खतांची विक्री केल्याचं संस्थेनं निवेदनात म्हटलं आहे। भाजपातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे। सर्वत्र विशेषतः महाराष्ट्रात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत। गावोगावी गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वजण निरोप देत आहेत। अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत। शहरात 383

0: कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे. अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे. गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहेत.
1: पुण्यात मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन झालं. देशात इतरत्रही गणेशोत्सवाची सांगता आज होत आहे. विचारवंत संघटक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी उपाध्याय यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या खेळाडूंच्या इतर कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रुपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
1: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्कमध्ये अँटिगा आणि बार्बुडाच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीच्या निमित्ताने ते न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमध्ये बालोद जिल्ह्यात गव्हाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकनं रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज 6 जण ठार झाले तर 7 जण जखमी झाले. सकाळी 11:30 सुमाराने हा अपघात झाला. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला एका गाडीनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. ही गाडी मुंबईहून दिल्लीच्या दिशेनं जात होती आणि मरण पावलेले सर्वजण मुंबईतले रहिवासी होते. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. नीट पेपरफुटी अटक केलेल्या सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत येत्या 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 12 तारखेला झालेल्या सुनावणीत केंद्रीय अन्वेषण संस्थेनं 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.

ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. आत्ता वंदनमध्ये ध्यानधारणेशी संबंधित आपण काही विचार जाणून घेतो एखाद्या विषयावर, ते असणारच आहे. आणि मग 6 वाजल्यापासून पुढे असेल आपला रेनबो फंडे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. तेव्हा कोणते विषय असणार आहेत, कशा कशावर आपण बोलणार आहोत हे तेव्हा सांगेन. आत्ता सुंदरशा रचना, 2 भक्तिरचना या कार्यक्रमात आपण ऐकतो, त्या ऐकूया आणि मग आपल्या विषयाकडे जाऊया.

वंदन कार्यक्रमात आज आपण ध्यानाशी संबंधित कोणत्या गोष्टीवर बोलणार आहोत? सातत्याने आपण जेव्हा संवाद साधत असतो तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये एक गोष्ट येते, ती म्हणजे ऊर्जेचा स्रोत. ही ऊर्जा इकडून तिकडे प्रवाहित होते, एकापासून दुसरीकडे प्रवाहित होते. या ऊर्जेच्या स्रोताबद्दल आपण सतत बोलत असतो. मग ह्याच विषय विचारवंतांचं नेमकं काय म्हणणं आहे, किंवा हा ऊर्जेचा जो स्रोत आहे जो आपल्याला जाणवायला लागतो ध्यान करायला लागल्यानंतर किंवा मेडिटेशनच्या मार्गावर लागल्यानंतर, आधी सुद्धा हे घडत असतं. असं नाही आहे की ध्यान करायला लागल्यावरच अचानक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. नाही, सगळं आधीपासूनच आपल्यामध्ये असतं. फक्त ध्यान करायला लागल्यावर त्या गोष्टींची जाणीव आपल्याला व्हायला लागते की आपण ऊर्जेचे स्रोत आहोत. आपण ज्या प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरातून किंवा मनातून आपल्या विचारातून व्यक्त करू, तसाच प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे किंवा तसंच काहीसं घडणार आहे. हे सगळं आपल्याला नंतर कळायला लागतं, अनुभव यायला लागतो, त्याची जाणीव व्हायला लागते. हे आपोआप निर्माण होतं का नंतर? अजिबात नाही, ते असतं आपल्यात. फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचायला लागतं, कळायला लागतं, एवढाच काय तो फरक. विचारवंत असं म्हणतात ऊर्जेच्या बाबतीत, या ऊर्जेच्या स्रोताच्या बाबतीत जो आपल्या आत असतो, ते असं म्हणतात की जे आपण ठरवतो किंवा जी आपली उद्दिष्ट असतात, अर्थात ही उद्दिष्ट चांगली असली पाहिजेत, स्वतःच्या आणि इतरांच्या चांगल्यासाठी घडवून आणलेली असली पाहिजेत, ही उद्दिष्ट जेव्हा आपण ठरवतो आपली ऊर्जा आपोआप तशा पद्धतीने काम करायला सुरुवात करते आपल्या नकळत. आता हा अनुभव सुद्धा बऱ्याच जणांना येत असेल. मी म्हटलं तसं की हे नेहमीच घडत असतं, फक्त ध्यान करायला लागल्यानंतर आपल्याला या गोष्टींची जाणीव व्हायला लागते की अरे कसे आपोआप काही रस्ते उघडत आहेत, किंवा कसं आपोआप आपण त्याच्याकडे आकर्षित होतोय, कसं आपोआप आपल्याला समजतं ह्याच्या पुढे काय करायचं आहे, गोंधळ कसा कमी झालाय, ह्या सगळ्याची जाणीव व्हायला लागते. नाहीतर जे उद्दिष्ट आपण ठरवलंय तिथे ऊर्जा जाते हे तर पहिल्यापासून सुरूच आहे. अशाच वेगवेगळ्या विधानांबद्दल बोलूया जे ऊर्जेच्या स्रोताशी संबंधित आहेत. जी ऊर्जा, जो स्रोत आपल्या आत आपल्यामध्ये अस्तित्वात असतो.

वंदन या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत 107.1 MHz आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आज आपल्या बरोबर मी रश्मी आंबेडकर. हो, मी लगेच भेटायला आले, अगदी परवाच आपली भेट झाली होती आणि आज. पण किती फरक आहे परवामध्ये आणि आजमध्ये याबद्दल आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धात किंवा उत्तरार्धात बोलूया. आत्ता आपण ऊर्जेच्या स्रोताविषयी बोलतोय, जो स्रोत आपल्या आतमध्ये असतोच, ज्याची जाणीव कदाचित आपल्याला ध्यान करायला लागल्यापासून किंवा मेडिटेशन जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा व्हायला लागते. एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की आपल्या मनातले विचार किंवा आपल्याला काय होतंय, काय जाणवतंय, हे कधीही लपून राहत नाहीत. बघा किती छान हा विचारच किती छान आहे की आपल्या मनातले विचार किंवा आपल्या मनातल्या भावना या कधीच लपून राहत नाही. आपल्याला असं वाटत राहतं की आपण त्या लपवल्यात, कुणापर्यंत पोहोचवल्या नाहीयेत, पण त्याचा जो परिपाक असतो किंवा त्याचा जो एसेन्स असतो ज्याला आपण म्हणतो, तो आपल्या ऊर्जेच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचतोच. जरी आपण तो लपवण्याचा प्रयत्न केला तरी आपली ऊर्जा अशाही गोष्टी बोलून जाते ज्या आपण प्रत्यक्षात बोलत नाही किंवा सांगत नाही. आता याचं उदाहरण थोडक्यात द्यायचं झालं तर, एखाद्या गोष्टीने आपण समजा प्रचंड आनंदी झालोय आणि आपल्याला ते कोणापर्यंत पोहोचवायचं नाहीये. असं होत नाही खरं तर, आनंद वाटावा त्याने तो वाढतो, पण तरी सुद्धा अशी काही मंडळी असतात की ज्यांना थोडीशी ते एक्साइटमेंट लपवून ठेवाविषयी वाटते, वेळ आल्यावर सांगूया असं त्यांचं म्हणणं असतं. ते काहीच सांगत नाहीत, पण त्यांचं शरीर, त्यांची देहबोली, त्यांचे डोळे, त्यांचा चेहरा असं छान ब्लश व्हायला सुरुवात झालेली असते, डोळ्यातलं तेज लपत नाही, किंवा एक्साइटमेंट शरीर कुठून ना कुठून तरी व्यक्त करतं. मग एक पाय हलवणं असेल किंवा एक चुळबुळ ज्याला म्हणतो ना, एक असतं काहीतरी सांगायचं आहे, ही आपल्याला आतून वाटत असतं की आपण काही रिॲक्ट होत नाही आहोत किंवा आपल्याला हे दडवायचं आहे, सांगायचं नाही आहे, पण आपली ऊर्जा मात्र लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्यासाठी अगदी तत्पर असते. ह्याच्या उलटसुद्धा जर आपण दुःखी असू किंवा आपल्याला काहीतरी असं लागलं असेल मनाला, किंवा आपल्याला असं काही सांगायचं नसेल, राग आला असेल, पण तो आपण लपवतोय,

पण आपल्या देहबोलीतून, आपल्या ऊर्जेच्या माध्यमातून ते सहज समोरच्यापर्यंत पोहोचतं. आणि बघा, कधी कधी आपल्याला वाटतं आपण काही दाखवून देत नाही आहोत, पण समोरची व्यक्ती येऊन आपल्याला पटकन विचारते कधी कधी, काय झालं तुला, आज तू अशी का दिसतेस, किंवा आज अशी असं का वागतोयस. आपली ऊर्जा, आपले सगळे विचार किंवा आपल्या मनातल्या गोष्टी खूप सहज इतरांपर्यंत पोहोचवत असते, आपली ऊर्जा बोलत असते आपण जरी बोललो नाही तरी. हा थॉट किती, हा विचार किती पटलाय, पटत तर बरंच असतं आपल्याला. काही गोष्टी अशा असतात की नाही माझ्या बाबतीत घडत असं, पण तरीसुद्धा विचार करायला लावणारे हे सगळे विधानं आहेत ही, आणि जे आपल्याशी संबंधित आहेत. आज आपण आपल्यातल्या ऊर्जेच्या स्रोताबद्दल बोलतोय वंदन ह्या कार्यक्रमामध्ये.